श्रोते हो, सुप्रभात, नमस्कार. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ 1948, 8 जुलै 2026. प्रसारण सभेच्या सुरुवातीला सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 5:56 झालेले आहेत. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं करत आहोत.

राग आसावरी आपण ऐकलात. श्रोते हो, आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, यानंतर विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकरांची भूपाळी आपण ऐकूयात. स्वर उषा मंगेशकर यांचा आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण मंगेश पाडगावकरांची भूपाळी ऐकलीत. संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं, तर स्वर उषा मंगेशकर यांनी दिला होता. मंगल प्रभात या कार्यक्रमात आता संत नामदेव महाराजांचा अभंग, मन्ना डे आणि सहकाऱ्यांचा आवाज, आणि संगीत अण्णा जोशी यांचं आहे.

संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलात मनाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत निर्देशन

जोशी यांचं होतं। श्रोतेहो, मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात। यानंतर गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूयात। संगीताची साथ श्रीनिवास खळे यांची आहे।

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं होतं. श्रोते हो, आकाशवाणी बीड केंद्राचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता किशोर पाठक यांची भक्तिरचना, स्वर आणि संगीत जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेलं आहे.

किशोर पाठक यांच्या भक्तिरचनेला आपण ऐकलत. स्वर आणि संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं होतं. श्रोते हो, आषाढी वारीसाठी वारकरी मंडळी संसारातून वेळ काढून जातात. प्रभूसाठी चालत जाऊन प्रभूचे नाव घेत घेत पांडुरंगी भेटीसाठी ही मंडळी आता पंढरपुराकडं निघाली आहेत. तुर्तास आपण सुंदर असं भक्तिगीत दत्ता पाटील यांचं, मधुकर पाठक यांनी संगीत दिलेलं आणि प्रल्हाद शिंदे यांच्या मधुर स्वरातलं ऐकूयात.

निर्देशन श्रीनिवास खळे यांचं होतं। श्रोतेहो, मंगल प्रभात या कार्यक्रमाचा समारोप आता देशभक्तीपर गीतरचनेनं करत आहोत। योगेश्वर यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि जयवंत कुलकर्णी यांचा स्वर।

0: जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात योगेश्वर यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:40 झालेली आहेत. कृषीवाणी हा दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात भोपळा लागवड याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं आहे.
1: श्रोते नमस्कार. दुधी भोपळा हे वेलवर्गीय भाजी असून दुधी भोपळ्याचा भाजी म्हणून आहारात आपण नेहमी उपयोग करत असतो. या व्यतिरिक्त दुधी भोपळ्यापासून दुधी हलवा हा पदार्थ बनवला जातो. प्रत्येक वेलीवर नर आणि मादी अशी वेगवेगळी फुले असतात. त्यापैकी फक्त मादीलाच फळधारणा होते. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली सरासरी 566 हेक्टर क्षेत्रावरती लागवड केली जाते. याच्यासाठी दुधी भोपळ्यासाठी लागवड आणि खरीप, दुधी भोपळ्याची लागवड खरीप आणि उन्हाळी दोन हंगामामध्ये केली जाते. हे पीक उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये उत्तम येते. उत्तम ते भारी जमिनीमध्ये हे पीक

0: ला घेताना दिसून येते. हंगाम व बियाणे या गोष्टी आपण जाणून घेऊया. मे ते जून महिन्यात या पिकाची लागवड केली जाते. हेक्टरी 3 ते 6 किलो बियाणे या ठिकाणी लागते. पूर्व मशागत आणि लागवड यामध्ये शेतात उभी आडवी नांगरट करून ढेकळी फोडून काढावीत. नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 30 ते 35 गाड्या टाकावे व नंतर वखराची पाळी द्यावी. दुधी भोपळ्याची लागवड करण्यासाठी 3 मीटर अंतरावरती 6 सेंटीमीटर रुंदीचे पाट काढावेत. पाटाच्या दोन्ही बाजूस 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे 1 मीटर अंतरावरती खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात 3 ते 5 किलो शेणखत टाकून मातीत मिसळले पाहिजे. प्रत्येक आळ्यात 3 ते 4 बिया या ठिकाणी टाकल्या पाहिजेत. यामध्ये कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे? पुसा समर पॉली या जातीची कोवळी फळे 30 ते 50 सेंटीमीटर लांबीची आणि 20 ते 25 सेंटीमीटर जाडीची असतात. फळांचा रंग पिवळसर हिरवा असतो. या जातीचे हेक्टरी उत्पादन 110 ते 120 क्विंटल असते. पुसा समर या जातीची फळे हिरवी गोलाकाराची 15 ते 20 सेंटीमीटर जाडीची. ही जात उन्हाळी हंगामासाठी चांगली असून या जातीचे हेक्टरी उत्पादन 90 ते 100 क्विंटल निघते. पुसा नवीन या जातीची फळे 25 ते 30 सेंटीमीटर लांबीची व 5 ते 6 सेंटीमीटर व्यासाची असतात. फळाचे सरासरी वजन 700 ते 900 ग्रॅम पर्यंत असते. ही जात लवकर येणारी असून सरासरी हेक्टरी उत्पादन 150 ते 170 क्विंटल असते. पंजाब कोमल या जातीची फळे 40 ते 45 सेंटीमीटर लांबीची 5 ते 6 सेंटीमीटर व्यासाची असतात. फळाचे सरासरी वजन 1 ते 1.5 किलो पर्यंत असते. या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 130 ते 140 क्विंटल प्रति हेक्टरी असते. सम्राट विद्यापीठाने शिफारस केलेले वाण उत्पादन दुधी भोपळ्याच्या जातीनुसार 170 ते 200 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला मिळताना दिसून येते. खत आणि पाणी व्यवस्थापनामध्ये दुधी भोपळ्यास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र 50 किलो पूरद लागवडीपूर्वी द्यावे. 50 किलो प्रति हेक्टर नत्राचा दुसरा हप्ता लागवडीनंतर 30 ते 40 दिवसाच्या अंतराने द्यावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास या ठिकाणी पाणी देणे गरजेचे आहे. आंतरमशागत दुधी भोपळ्याचे पीक मांड्यावर चढविणे गरजेचे असल्याने बांबूच्या सहाय्याने तयार केलेल्या मांडवावर योग्य त्या आधाराच्या सहाय्याने वेल वाढीस तसेच चढवले पाहिजे. उन्हाळी हंगामात वेलाची वाढ कमी असल्यामुळे ते जमिनीवरती सोडले तरीही चालतात. पिकामध्ये गवताचे प्रमाण वाढवल्याचे दर्शवले असल्याने खुरपणी करून त्या ठिकाणी तण नियंत्रणात आणले पाहिजे. तर श्रोतेवासाठी एवढंच. नमस्कार.
1: आज कृषीवाणी या कार्यक्रमात भोपळा लागवड याविषयीची संकलित माहिती आपण ऐकली. संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं होतं. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही हे दोन्ही कार्यक्रम आता सहक्षेपित करणार आहोत.

0: सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्त्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा

0: इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: नाही सर.
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या चौथ्या आणि शेवटच्या भागात अवचटजी आपलं स्वागत.
2: रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी. अवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय. निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखी कोणाकोणाची मदत होती मला या भागात सांगा.
2: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले

0: की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
0: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत. म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
1: तुम्ही म्हणता तसं लोकचळवळ झाली,
0: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
1: बरोबर
0: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे
1: बरोबर
0: तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो. कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
1: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
0: रामकृष्ण हरी.
1: श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून आणि आता संस्कृत बातमी.
3: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झालेले आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
4: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
5: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10th पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
7: हो, मग
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा

0: बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
0: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238552852.
2: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
3: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाए। ज्यादा जानकारी के लिए 1455 पर कॉल करें।
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर।
3: जाहिरात संदेश आपण ऐकलेत आणि आता आमच्या दिवसभराच्या कार्यक्रमांवर एक नजर। श्रोते हो, या रूपरेषेनंतर 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम। सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाची वेळ सकाळी 7:40, 8 समाचार प्रभात आणि 8:15। मॉर्निंग न्यूज हे हिंदीतलं इंग्रजीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राहून। राष्ट्रीय मराठी बातम्या सकाळी 8:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। श्रोते हो, सकाळी 8:40 पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। 9 विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम। सकाळी 10 हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल। श्रोते हो, आज सकाळी 10:30 प्रासंगिक हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। आज या कार्यक्रमात आषाढी वारी, पालखी वारीचा इतिहास आणि बीड जिल्ह्याची वारीची परंपरा या विषयावर हरिभक्त परायण डॉक्टर विक्रम महाराज सारुख यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत। गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11 आपण ऐकू शकाल। आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। श्रोते हो, ही होती आमच्या कार्यक्रमांवर एक नजर। आता प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 7 आहेत। नमस्कार बीड हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत।

नमस्कार बीड बीड आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात मी रणजित बागलाने आपण सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. सरपंचांनी वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी केल्यास रोपे उपलब्ध करून द्यावी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन. परळीत पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीची प्रभावी चळवळ. संत मदन महाराज संस्थानच्या पायदिंडीचे 15 जुलैला प्रस्थान आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तुलसी कॉलेजची रॅली. आता सविस्तर बातम्या. राज्यात वर्ष 2026 पावसाळ्यात 300 कोटी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातही वृक्ष लागवड अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी योग्य नियोजन करावे आणि गावच्या सरपंचांनी मागणी केल्यानुसार त्या गावास रोपे उपलब्ध करून द्यावीत. या अभियानांतर्गत ग्लोबल विकास

ट्रस्टच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात जवळपास 30 लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वृक्ष लागवडीमध्ये केवळ झाड लावणे नव्हे तर त्यांचे संगोपन करणे अत्यंत महत्वाचे आहे अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या. ग्लोबल विकास ट्रस्ट आणि नगर परिषद परळी वैजनाथ आणि वृक्ष संवर्धन चळवळ परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 23 जुलै ते 29 जुलै या

ते 29 जुलै या कालावधीत परळी शहर आणि परिसरात वृक्ष लागवडीचे भव्य अभियान राबविण्यात येणार आहे. या उद्देशाने या अभियानाला लोकसहभाग मिळावा आणि प्रत्येक नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शहरातील विविध शाळा महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या पथनाट्याच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या अभियानात प्रत्येक नागरिक विद्यार्थी शिक्षक सामाजिक संस्था व्यापारी आणि स्वयंसेवी संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवून एकतरी झाड लावण्याचा आणि ते जगवण्याचा संकल्प करावा आणि वृक्ष लागवडीच्या या ऐतिहासिक अभियानात सहभागी होऊया असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथील संत मदन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पायदिंडीचे येत्या 15 जुलै रोजी कडा येथून प्रस्थान होणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली. या पायदिंडीचे यंदाचे 22वे वर्ष आहे. 15 जुलै रोजी सकाळी दिंडी कड्याहून मार्गस्थ होणार असून ही दिंडी कडा शिरी बुद्रुक धिरडी शिराळ मिरजगाव करमाळा टेंभुर्णी विठ्ठल साखर कारखाना या मार्गे प्रवास करत 23 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल. देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित वन महोत्सव सप्ताह अंतर्गत शहरात पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा देश वाचवा अशा विविध घोषणा देत विद्यार्थिनींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. महाविद्यालयाच्या प्रांगणातून या रॅलीला सुरुवात झाली. हातामध्ये पर्यावरणाचा संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थिनी रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत या रॅलीच्या माध्यमातून वृक्षारोपण प्लास्टिक मुक्ती आणि जलसंधारणाचा संदेश देण्यात आला. आणि आता दिनविशेष. आजच्याच दिवशी म्हणजे 1497 साली महान संशोधक वास्को द गामा युरोपमधून भारताच्या पहिल्या थेट सफरीवर निघाले. 1910 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्समधील मार्सेल्स समुद्रात मोरिया या जहाजातून ऐतिहासिक उडी मारली. आजच्याच दिवशी म्हणजे 1930 साली किंग जॉर्ज 5वे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन झाले. 1958 ला दो आखे बाराह हात या प्रसिद्ध चित्रपटाला बर्लिनच्या जागतिक चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. आजच्याच दिवशी म्हणजे 2011 साली भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी प्रथमच अधिकृतपणे चलनात आली. याबरोबरच नमस्कार बीड हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. मी आपला रेडिओ मित्र रणजित बागलाने आपला निरोप घेतो. नमस्कार. संकलन अतुल कुलकर्णी पत्रकार बीड आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

0: नमस्कार, बीड हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:05 झालेले आहेत.
1: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
2: काठीन घोंगडा घेऊन द्या की रे, मला भी जत्रला येऊन द्या की. काठीन घोंगडा घेऊन द्या.
3: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधरण इतका सुधारला रे?
4: अरे गणप्या, यो आवाज माझा ना. माझ्या खिशातल्या रेडिओचा.
3: रेडू आम खिशात?
4: होय की. अरे जग सुधारत चाललं बाबा. खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
3: असं म्हणतोस
4: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
3: निपटायचं.
4: अक्षर रेडिओ गत
3: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना.
2: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला बी जत्रला येऊन द्या.
5: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
6: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
5: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
6: सर, हे एनपीएस संचय काय आहे?
5: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर

0: वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेले आहेत. प्रादेशिक बातम्या ऐकण्यासाठी छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे आपल्याला घेऊन जात आहोत.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर. सावकारी सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत. सरकारने सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश. आरटीओतल्या कथित गैरप्रकरणांची उच्चस्तरीय चौकशीअंती कारवाई, सरकारचं आश्वासन. श्री संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. आणि नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी, जायकवाडी धरणातला पाणीसाठा 28%. आता सविस्तर बातम्या. महिलांना अधिकृत आणि कायदेशीररित्या शेतकरी म्हणून दर्जा आणि मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधिमंडळात मंजूर झालं. काल विधान परिषदेत एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. विधानसभेत याआधीच त्याला मंजुरी मिळाली होती. महिलांच्या नावावर जमीन नसल्यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागत होतं. आता या कायद्याअंतर्गत त्यांना विशेष महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या

0: ला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर झालं. आता नवीन कायद्यानुसार ऑर्केस्ट्रा आणि करमणुकीसाठी मिळणारा परवाना हा डान्सबार कायद्याच्या अंतर्गतच मिळू शकेल. पूर्वी करमणूक आणि ऑर्केस्ट्रासाठी मिळणारा स्वतंत्र परवाना आता मिळणार नाही. यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली होणारी डान्सबार मधील अश्लील नृत्य आणि कृती याला आळा बसू शकेल असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांसंदर्भात सुधारणा करणारं विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल विधानसभेत घेण्यात आला. पुढील अधिवेशनात दोन्ही बाजूच्या सदस्यांचा समावेश असणाऱ्या समितीच्या सूचनांसह हे विधेयक सभागृहात पुन्हा सादर करण्यात येईल. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. विधानसभेत 17 डिसेंबर 2015 रोजी उत्तर दिलेल्या प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी काल सभागृहासमोर मांडली त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ विभागातल्या कथित गैरव्यवहार कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून या पथकाला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: प्रियंका नारनवरे सिनियर आयपीएस अधिकारी आहे, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून त्या आहेत कार्यान्वित. त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केलेली आहे आणि त्यांच्या बरोबर रवी गायकवाड अतिरिक्त परिवहन आयुक्त आणि श्री मंदार जावळे दक्षता अधिकारी परिवहन आयुक्त यांना आम्ही त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे आणि एसआयटीच्या माध्यमातून आम्ही चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल द्यायला सांगितलेलं आणि अहवाल आल्यानंतर जी ह्या रॅकेटमध्ये सहभागी असतील त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल.
0: छत्रपती संभाजीनगर इथल्या कचरा व्यवस्थापनासंदर्भात पुढच्या आठवड्यात महापालिकेत बैठक घेणार असून हा मुद्दा मार्गी लावण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. त्या काल विधान परिषदेत आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलत होत्या. पडेगाव इथल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड झाल्याचा आरोप दानवे यांनी केला. या प्रकल्पाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसंच साठलेला कचरा कालबद्ध पद्धतीनं हटवण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात बोलताना मुंडे यांनी या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत शास्त्रोक्त प्रक्रिया पूर्ण होईल तसंच दोषींवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. उद्या पालखी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणीतून जगद्गुरु संत एकनाथ महाराजांच्या 437 पालखी सोहळ्याला काल अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि टाळमृदुंगाच्या गजरात प्रारंभ झाला. हजारो वारकरी आणि दिंडी प्रमुखांच्या उपस्थितीत नाथांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. नाशिक जिल्ह्यात काल काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी आणि परिसरात सुमारे 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे 11,089 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी मराठवाड्याच्या दिशेनं येत आहे. परिणामी पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा 28% गेला आहे. धरणात सध्या 1,344 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 24 तासात 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखर आदी ठिकाणं पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातल्या अनेक

0: मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातल्या विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. 8 जुलैपासून राज्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातल्या ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही तिथल्या शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. दरम्यान मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर अंतर्गत नांदेड जिल्ह्यात बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणना पत्रकं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विहित मुदतीत पूर्ण होणाऱ्या या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. ते म्हणाले,
1: माझं सर्व पत्रकार मित्रांना, राजकीय पक्षांना, कारण त्यांच्याकडून बीएलए ची नियुक्ती होत असते, त्यासोबत नागरिकांना आव्हान आहे की या काळामध्ये आपण बीएलओंना सहकार्य करा, कारण ते घरोघरी येऊन आपल्या सगळ्या जी माहिती त्यांना आवश्यक देणं, फॉर्म भरून घेणं हे फार महत्वाचं राष्ट्रीय कार्य आहे.
0: हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शाही संदल सोहळा हजारो नुरी भक्तांच्या उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात काल पार पडला. इस्लामी महिना मोहरमच्या 21 तारखेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक संदल सोहळ्याची सुरुवात रझा मैदान इथून झाली. त्यानंतर पवित्र मजार शरीफवर संदल चढवण्यात आला. देशात शांतता, सौहार्द, बंधुभाव आणि सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी विशेष प्रार्थना यानिमित्त करण्यात आली. राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी हिंगोली पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या मागणीची रेल्वे मंत्रालयानं दखल घेतली आहे. या मागणीची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्य शासनाच्या ई पीक पाहणी मोहिमेला धाराशिव जिल्ह्यात वेग आला आहे. 7 जुलै 2026 पर्यंत जिल्ह्यात 16.22% क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्राची नोंद लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महसूल आणि कृषी विभाग प्रयत्नशील आहे. लातूर जिल्ह्यात काल 10,24,470 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं निळा रस्त्यावर 2 गावठी पिस्तूल जप्त केले. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर. सावकारी सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत. सरकारने सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश. आणि श्रीसंत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झालेले आहेत. आता ऐकूयात जाहिरात संदेश.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
4: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन।
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
6: हो? हो मग।
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकवर

0: कमजोरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहमदनगर.
3: सचिन ज्वेलर्स, ना तर सोनेरी ना तर विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण. तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
4: FM बँडच्या 102.9 MHz वर. आणि आता
5: आकाशवाणीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपलं आकाशवाणी केंद्र, बीड आकाशवाणी केंद्र.
4: मोबाईल ऍप वर ते कसं?
5: अँड्रॉइड मोबाईलच्या प्ले स्टोअर मधून आकाशवाणीचं न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा. ऍप उघडताच डावीकडील 3 आडव्या रेषा किंवा उजवीकडील रेडिओच्या चिन्हावर क्लिक करा आणि मग आकाशवाणी केंद्राच्या यादीतून आकाशवाणी बीडची निवड करा. अहो, केव्हाही कुठेही आकाशवाणी बीड केंद्राच्या कार्यक्रमाचा अवश्य

0: आकाशवाणीचं न्यूज ऑन एआयआर हे ऍप डाउनलोड करा आणि जरूर ऐका
1: आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी
2: सजन रेडिओ बजहियो बजहियो बजहियो सारा।
3: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता काही क्षणांमध्येच प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल. हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण.

0: साइबरच्या गुन्ह्यामध्ये ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मग तो खोटं खोटा असू शकत नाही.
1: अच्छा,
0: एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा. आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले. आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टिम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: अच्छा.
0: तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती. दार उघडत शेवटी ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कडे ना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण हे एकचिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत, तरी सुरुवात

0: दोन चार मिनिटं घेतले ज्यावेळा मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत. म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कुणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात.
1: एकटी
0: फरक परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवंत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं. पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतो. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्नही येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन, म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काही काही घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसतात. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युअली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जरी लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 190 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम

0: असते ते सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मोलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखानं प्रवास कराल.
3: FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे.
4: रसिक श्रोतांसाठी रसिक श्रोतांबरोबर FM 102.9 मेगाहर्ट्सवर आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी.
5: आणि आता मोबाईल इंटरनेट ॲपवर न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही ऐकत राहा
3: आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 7:40 झालेले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात सुमन कल्याणपूर यांच्या स्वराने, राम मोरे यांच्या गीताला दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेलं आहे.

0: सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकलत राम मोरे यांच्या गीतासाठी. संगीत दशरथ पुजारी यांनी दिलं होतं. आणि आता ऐकूयात जाहिरात संदेश.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
3: ओ मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

लता मंगेशकर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकरांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, आता एक निवेदन ऐका. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी

विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी किंवा हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलाविले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता कॉम्प्युटर लिटरसी आवश्यक, अर्जदार प्रामुख्यानं बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंटच्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.

0: शांत शांत उत्तर रात्रि मंदम।
1: सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडगावकरांची गीतरचना आपण ऐकलीत। संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत। आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। ऐकूयात जाहिरात संदेश।
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर।
4: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं। अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण। सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून। खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा। ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख। सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड।
1: जाहिरात संदेश आपण ऐकलेत श्रोते हो। आता सकाळचे 8 वाजता आहेत। समाचार प्रभात 8 वाजता आणि 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। श्रोते हो, सकाळी 8:40 पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे। आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय सभेचं प्रसारण मुंबई केंद्रावरून। आता सुरुवातीला समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून।

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही

भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील, असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रंबानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्रमंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं, अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे, असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि

0: पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिक दृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3रा सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादरकर्ते विक्रांत मंडपे.

नमस्कार श्रोते हो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदी मधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे, तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं

0: लक्ष वेधलं? हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था, तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेला आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
1: इथे. असे 2 केंद्र केलेले आहे देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे, सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
4: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
5: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
4: चरणसेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात.
6: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
7: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेलं आहे सरकारने.
4: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
8: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत, परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील किंवा डिवाइनेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
4: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच पण यावेळी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी. वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होती आहे. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीय. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
9: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात

0: सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकली नाही.
1: त्याचा कसा परिणाम झाला?
0: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्य नियमाने फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाइम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात, मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. पण जे याच दिवशी फक्त दुकान लावतात ते त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमकी यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
0: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे, पण जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
2: रामकृष्णारी मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसनच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते, त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं, त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांच्या मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडी प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजार्थी होऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 च्या दरम्यान आपण आकुर्डेकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडीवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोडासा त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे, परंतु पावसाने आज उघडीप झाल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देहूकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात त्रिमात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते. गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली, थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, जिन्यांची गैरसोयीनं होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं, परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
0: मानाचा
1: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय अडीअडचणी असतील, पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
0: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल,

0: दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे?
1: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असतील आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या आहेत त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
0: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
1: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे, आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
0: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
1: पंढरीला ह्याला जातील वारीला,
0: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
1: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, ते स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेत तिथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देहू संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
0: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाल की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूण त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून, मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभवरेंची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो पालखी.
0: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते. शोधो, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण IT क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहताय. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच IT मधून अध्यात्माकडे वळलेले, आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय, तो असा.
3: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत, आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोबरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक, तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय 2 वेळा शब्द वापरत आहेत त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर, फार ते दुरुक्ती करत नाही, पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने सांगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळतं आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
0: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
4: आज अशी एकही गोष्ट नाही.

0: आहे की अजित दादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, पण नियतीचा खेळ आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
1: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो, हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ, सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा वृत्तांत प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मनीषा जैन। अब नमस्ते।
1: आज के फनकार।

एफ एम बँडच्या 102.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारण हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचं. सुरुवात 2 रास्ते या चित्रपटापासून. या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं आहे. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: श्रोते हो, दो रास्ते या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं आनंदबक्ष यांचं गीत आपण ऐकलत. संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं होतं. आणि आता जाहिरात संदेश.
1: बदला बदला, सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, राजेश रोशन यांच्या संगीत निर्देशनातलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला किशोर कुमार यांचा स्वर लाभलेला आहे.

श्रोतेहो, किशोर कुमार यांना आपण ऐकलत आनंद बक्षी यांच्या गीताला राजेश रोशन यांचं संगीत होतं. आणि आता एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारणविषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी किंवा हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलाविले जाईल.

निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता, कॉम्प्युटर लिटरसी आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंटच्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं. आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर मधुमती या चित्रपटातल्या गीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. मुकेश यांनी शैलेंद्र यांच्या गीताला गायलेलं आहे, तर संगीत सलील चौधरी यांनी दिलेलं आहे. ऐकूयात.

श्रोतेहो, सलील चौधरी यांनी संगीत दिलेलं गीतकार शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. स्वर मुकेश यांनी दिला होता, तर चित्रपट होता मधुमती. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. आता कार्यक्रमात यानंतर पारस या चित्रपटातलं गीत आहे, इंदिवर यांचं. महेंद्र कपूर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकूयात. संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिलेलं आहे.

0: श्रोते हो, पारस या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांच्या संगीत नियोजनातलं इंदीवर यांचं गीत आता आपण ऐकलत. या गीताला स्वर दिला होता महेंद्र कपूर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. आणि आता एक महत्त्वपूर्ण निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारणविषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी किंवा हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलाविले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता कॉम्प्युटर लिटरेसी आवश्यक, अर्जदार प्रामुख्यानं बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंटच्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे.
1: Oh, yeah.

0: श्रोते हो, त्रिदेव या चित्रपटातलं हे गीत काही क्षणच आपण ऐकू शकलो. आनंद बक्षी यांचं हे गीत अमित कुमार, सपना मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं होतं. संगीत आनंदजी कल्याणजी यांनी दिलेलं होतं. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 10:30 झालेले आहेत. प्रासंगिक हा कार्यक्रम प्रसारित करण्यापूर्वी ऐकूयात जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87889336191. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: आणि आता प्रासंगिक हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये आषाढी वारी, पालखी वारीचा इतिहास आणि बीड जिल्ह्याची वारीची परंपरा याविषयी हरिभक्त परायण सुरेश महाराज जाधव यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करीत आहोत.
2: श्रोतो नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व वारकरी मंडळींचं एकच लक्ष लागलेलं असतं, ते म्हणजे आषाढीची वारी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आजपासून प्रस्थान होत आहे आणि काल जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. तर या वारी संदर्भात एकूणच वारीतील अनुभव, वारी म्हणजे काय किंवा पंढरीच्या वारीचं एक प्रत्येकाच व्यक्तीला आकर्षण असतं किंवा त्याबद्दल एक कुतूहल असतं, ही नेमकी वारी कशी चालते व या सगळ्या गोष्टी संदर्भात आजच्या प्रासंगिक या मालिकेमध्ये आजच्या कार्यक्रमात माहिती सांगण्यासाठी बीड जिल्ह्यातील आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये प्रथितीय संपादित हरिभक्त परायण सुरेश महाराज जाधव आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आले. महाराज रामकृष्ण हरे.
3: रामकृष्ण
2: महाराज, मला सुरुवातीला सांगते की वारकरी संप्रदाय यामध्ये आपण कधी आलात आणि कसे आलात?
3: वारकरी संप्रदायामध्ये जसं माझ्या घरामध्येच वारीची परंपरा आहे. वडील वारकरी आहेत, आजोबा देखील वारी करायचे.
2: बर.
3: त्यामुळं वारकरी संस्कार हे घरीच मिळाले.
2: बर.
3: आणि त्यावेळेस 5वी 6वी झाल्यानंतर श्री क्षेत्र चाकरवाडी, बंकटस्वामी संस्थान, नेकनूर या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी वडिलांसोबत जायचो.
2: बरोबर.
3: तिथे गेल्यानंतर ते कीर्तन भजन हे पाहिल्यानंतर त्याच्याकडे आवड निर्माण झाली.
2: अच्छा.
3: आणि त्याच्यानंतर 7वीच्या वर्षाचं शिक्षण घेतल्यानंतर 8वीला मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकायला गेलो. बोधले महाराजांची डिक्सळ इथली वारकरी शिक्षण संस्था.
2: अच्छा.
3: आणि त्या ठिकाणी मग वारकरी शिक्षणाचं जे ज्ञान आहे, मृदंगवादनाचं ज्ञान, गायनाचं ज्ञान, त्याचबरोबर कीर्तनाचा अभ्यास, इतर अभ्यास करता आला. आणि या सगळ्या घरातच वारीची परंपरा असल्यामुळं, वडिलांनी संस्कार दिल्यामुळं वारी ही म्हणजे वंश परंपरागत आलेली. तशी वारी वंश परंपरागत आली.
2: अच्छा. आपलं गाव?
3: माझं गाव आंबिलवडगाव म्हणून आहे, बालाघाटावरती.
2: अच्छा.
3: श्री क्षेत्र नेकनूरच्या जवळ आहे. बंकटस्वामी महाराजांचे संस्कार देखील आमच्या परंपरेवरती आहेत.
2: तर महाराज, आपण पहिली वारी कधी केली, त्याचा वारीचा अनुभव?
3: पहिली वारी मी ज्यावेळेस 15 वर्षाचा होतो, 15 वर्षाचा असताना पहिली वारी केलेली होती. म्हणजे ती वडिलासोबत वारीला चालत नाही गेलो, पण एकादशीसाठी गेलेलो होतो पंढरपूरला. आणि पायी वारी करण्याचा जो योग आहे तो पायी वारी 17व्या वर्षी पायी वारी केली.
2: बरोबर.
3: आणि 17व्या वर्षी पायी वारी करत असताना आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पायामध्ये चप्पलही घातली नव्हती त्यावर्षी.
2: क्या बात.
3: वारी करण्याची निष्ठा होती आणि

0: चालायचंय पाहू काय होतंय ती. पहिल्या वारीमध्ये चालत असताना श्री क्षेत्र आळंदीवरून पंढरपूर पर्यंत पाय अक्षरशः खालून पूर्णही झालेले होते, पण तरी आनंद यायचा चालायचो. तो एक वेगळा अनुभव होता आणि सगळे सोबत होते. जर भजन कीर्तन करत करत जर वारीमध्ये चाललो आणि सगळे लोक असतात सगळ्या ठिकाणी वारीचे जे विठ्ठल भक्तीचे जे स्वर आहेत ते आळवायला येत असतात आणि कानावरती ज्यावेळेस भजन भक्ती पडते त्यावेळेस चाललो किती हे न कळे, म्हणजे किती चालतोय आपण कसं चालतोय हे सुद्धा कळत नाही. पाय दुखतेत, संध्याकाळी थोडा वेळ वाटेल, 10 मिनिटं माणूस जेवण करत लगेच झोपेल, दुसऱ्या दिवशी फ्रेश, चालल्यानंतर किती चाललोय हे लक्षातही येत नाही.
1: पण वारी संदर्भात वारकऱ्यांची ओढ कशी असते?
0: वारीच्या संदर्भात प्रत्येक वारकऱ्याची ओढ ही खूप मोठ्या प्रमाणात असते.
1: का
0: तर ज्या पद्धतीने एखाद्या मुलीला माहेरला जाण्यासाठी जेवढी ओढ असते की मी कधी माहेराला जाईल, कधी माहेराला जाईल, आत्ता माझ्या माहेराला जायचंय, तर अशीच ओढ प्रत्येक वारकऱ्यामध्ये येते. तसं पाहिलं तर वारकऱ्याच्या दृष्टिकोनातनं विठोबा हे त्याचं माहेरच आहे. पंढरी माझे माहेर साजनी अनेकांनी सांगितलेलं आहे, जाईन गे माहेरा पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. तर संसारामध्ये तुम्ही कितीही गोष्टी करत असाल तर त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून तो वारकरी पंढरपूरला जाणार म्हणजे जाणार. ज्याला वारीची एकदा आवड निर्माण झाली, त्याच्या शेतामध्ये काही पेरणी झाली नाही झाली, कुठले काम आहेत, उद्योग आहेत, त्याचा तो विचार कधीच करत नाही. त्याच्या डोक्यामध्ये एकमेव असतं पंढरपूरला जायचंय, मला पांडुरंगाला भेटायचंय, त्याला डोळे भरून पाहायचंय, त्याला पाहिल्यानंतर माझ्या संसारातले किती दुःख आहेत काय आहेत हे सगळं विसरून जातो. त्यात आणखी एक विशेष ओढ काय असते की मी कुणाच्या सोबत चाललोय, तर मी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत, माऊली माझ्या सोबत आहे, माऊली सोबत मी चाललोय, विशेष मी तुकाराम महाराज सोबत चाललोय, मी मुक्ताई सोबत चाललोय, मी जनाबाईच्या दिंडीमध सोबत चाललोय. म्हणजे हा जो वारकऱ्यांचा
1: संतांच्या बरोबर
0: संतांच्या सानिध्यामध्ये वारी करणं ही खूप एक विलक्षण आणि फलप्राप्ती करणारी देखील गोष्ट आहे. स्वतः एकट्याने वारीला जाणं आणि सामूहिक साधनेतून जाणं, तशी वारी ही एकट्याने करायची साधना नाही, वारी ही सामूहिक साधना आहे आणि सामूहिक साधनेला अत्यंत महत्व आहे संप्रदायामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. एकट्यानं नामस्मरण करणं आणि सगळ्यांनी मिळून एकत्रित जयघोष करणं याची ताकद आणि शक्ती देखील खूप मोठी आहे.
1: आता महाराज, तुम्ही लहानपणापासून वारी करत आलात, आता पुढे म्हणजे तुमचं करिअर फक्त वारकरी संप्रदायातच घडलं का अन्य काही करता आपण?
0: मी तर वारकरी संप्रदायात माझं आध्यात्मिक शिक्षण झालं,
1: बर,
0: कीर्तन भजन करतो, आध्यात्मिक क्षेत्राबरोबरच पत्रकारिता क्षेत्रामध्ये देखील सक्रिय झालो.
1: अच्छा,
0: संवादाचे दोन्ही माध्यम होते, एकीकडे आपल्याला कीर्तनातून लोकांची मन सुपी करायची, त्याच पद्धतीने जे पत्रकारितेच्या माध्यमातून देखील आपण समाजाचे प्रश्न मांडू शकतो, संवाद साधू शकतो, त्यामुळे पत्रकारितेच्या माध्यमातून देखील काम करतो. News18 मराठी म्हणून जी वृत्तवाहिनी आहे त्याचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि याच्या माध्यमातून अनेक वेळा वारी कव्हर करायला देखील भेटली. म्हणजे वारीचे जे अंतरंग आणि वारी जी काय असते ही सर्वांगानं दाखवण्याचं काम देखील महाराष्ट्राला केलं. विशेषतः काही काही जे अनुभव होते वारीमध्ये की वारी कव्हर करत असताना किंवा तिचं वार्तांकन करत असताना, वार्तांकन करत असताना वेगवेगळे अनुभव, कुठून कोकणातून आलेली दिंडी त्यांची बोलीभाषा वेगळी, कर्नाटकून आलेले व्यक्ती त्यांची बोलीभाषा वेगळी, पण ते सगळेजण एकदा ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की सगळेजण एकत्रित येतात आणि पायी चालायला लागतात. म्हणजे आपण एका घरामध्ये असलं तर एका घरातल्या दोघा जणांचं जमत नाही, पण वारीमध्ये लाखो लोक असतात, पण कुणाचा वाद झालाय, कुणाची भांडणं झालीत असं कधीच वाटत नाही. चालत चालत पायाचा धक्का लागला तर माऊली रामकृष्ण हरी माफ करा माऊली, म्हणजे बोलत असताना पुढे स्त्री आहे, पुरुष आहे, लहान मुलगा आहे, कोणी याचा विचार नाही. त्या वारीमध्ये सहभागी झालेला, त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाला प्रत्येक जण हा माऊली झालेला असतो आणि माऊली स्वरूप त्याला पाहिलं जातं, त्यामुळे तिथं राग लोभ द्वेष मत्सर या सगळ्या गोष्टीला तिला अंजली दिलेली असते.
1: आणि महाराज, एक असं एक संप्रदायामध्ये एक मी अनुभवतोय की ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर हे महाराज हे पुरुष आहेत, आपण माऊली या मातेच्या स्वरूपाने आपण त्यांना हाक मारतोय, तर ही एक जरा एक वेगळीच कुतूहलाची बाब.
0: त्या दृष्टिकोनातनं माऊली आपण आईला म्हणतो,
1: आईला म्हणतो,
0: म्हणजे ज्या पद्धतीने आई प्रेम करते त्याच पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराजांचं वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक साधकावरती प्रेम आहे. त्याच्यामध्ये अनेकांनी, जनाई असेल, मुक्ताबाई असेल, एकनाथ महाराज असतील, यांनी साधकांचा मायबाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा म्हटलंय. एवढंच नाही तर अनेक संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना आईच्या ठिकाणी हे केलंय, तू माझी आई आहेस, मी तुझा लेकरू आहे, लहान लेकरू आहे, तू मला सांभाळ. वारकरी संप्रदायामध्ये एक गोष्ट असते, घातला भार तुझी माता नभी सर्वता तू कामने. संत महात्मे चालत असताना त्यांच्या सोबत जात असताना संत हे आपले आईबाप आहेत, मायबाप आहेत, त्या पद्धतीने आपला भार त्यांच्यावरती घालायचा, म्हणजे सगळ्या गोष्टी सांभाळतील आणि तोच भाव प्रत्येक साधकाच्या दृष्टिकोनातून माऊली हे माझं सगळं पाहतील.
1: बरोबर,
0: माझा संसाराच्या बाबतीत विचार करणार नाही, परमार्थाच्या बाबतीमध्ये विचार करणार नाही, शरीराच्या बाबतीमध्ये विचार करणार नाही, सगळं कोण पाहणार
1: आहे,
0: माऊली पाहतील. वारीमधले असे काही काही प्रसंग आहेत की आपण घरी थांबत असताना म्हणतो की नको खूप यायचं नाही, आपण खूप गवत वाढलेले, खूप दगड आहेत, तिथं विचुकाट असेल, तिथं विंचू असेल, साप असेल, तिथं नको थांबायचं, राहायचंच नको. वारीमध्ये असे काही काही ठिकाण

0: आहेत की जिथं गुडघाभर गवत असतं त्या गवतामध्ये लोक झोपलेले असतात. याच्या पुढची गोष्ट म्हणजे स्मशानभूमी म्हटलं की लोक अंगावरती काटा
1: फाटा आहेत,
0: पण काही काही लोक विसावा करण्यासाठी चालून चालून थकल्यानंतर पाय दुखतात किंवा सावली आहे तर सावली शोधायची असेल तर स्मशानभूमीमध्ये ज्या ठिकाणी प्रेत जाळतात तिथं उस ठेवलेलं असतं आणि उस ठेवून झोपलेलं असतात. म्हणजे त्यांना भीती किंवा कुठली गोष्ट काहीच नाही.
1: माऊली
0: माऊलीवरती भार टाकलाय, माऊली माझं बघून घेत. म्हणजे हा जो भाव आहे तो अंधकरणामध्ये आणि माऊलीकडं आईच्या स्वरूपामध्ये पाहिलं जातं, ती माझी आई आहे.
2: महाराज के वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजनं असतात, प्रत्येक भजनाची एक वर्गवारी केलेली आहे. किंवा त्याची कुठली भजनं कधी म्हणायची, सकाळी कुठलं भजन म्हणायचं, दुपारी कुठलं भजन म्हणायचं, संध्याकाळी कुठलं भजन म्हणायचं, काकडा आरती कधी असते, या सगळ्या गोष्टींचं तर वारीमधली भजनं काही वेगळी असतात ना, त्याच्या संदर्भात काय सांगते?
0: तसं पाहिलं तर वारीला येत असताना अनेक संतांनी सांगितले, गात जागा गात जागा, प्रेम मागा विठ्ठला
2: विठ्ठला,
0: तेवढंच नाही तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावजे की, असे अनेक संतांचे प्रसंग आपण उदाहरणं पाहतो. ज्याच्यामध्ये दिंडीच्या वाटेवरती चालत असताना मुखामध्ये नामस्मरण आणि भजन जर असेल तर तुम्हाला कुठलंच थकवा येणार नाही, भूक लागणार नाही, तहान भूक नेणे म्हणल्यास कुठलीच गोष्ट लक्षात येत नाही, फक्त भजन महत्वाचं. आणि तसं पाहिलं तर तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. वारीमध्ये एकमेव भजनाला खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे. त्यातली त्यात जी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत निघणारी पूर्ण जी दिंडी आहे किंवा इतर ठिकाणाहून सर्व संतांच्या ज्या दिंड्या येतात त्याच्यामध्ये पहाटपासून ज्यावेळेस दिंडीला चालायला सुरुवात होते, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान हे 6 वाजता होतं बरोबर, तर 6 वाजता प्रस्थान होत असताना सगळे विनयकरी सगळे आलेले असतात, आपापली क्रमांकाची दिंडी देखील लावलेली असते. त्यावेळेस पहाटे काकडा सुरू होतो
2: बरोबर.
0: काकडा भजन सुरू झाल्यानंतर काकडा भजनामधल्या सुरुवातीला जी पहिली मालिका, दुसरी मालिका, त्याच्यानंतर भूपाळी, त्याच्यानंतर वासुदेव, आंधळा, पांगळा, सगळे अभंग झाल्यानंतर गवळणी, आणि दुपारच्या भजनामध्ये मग नाट असतात, स्थितीपर अभंग
2: असतात,
0: नाटाचे अभंग, स्थितीपर अभंग, त्याच्यानंतर परत पत्रावळीचे अभंग बऱ्याच वेळेस घेतले जातात, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस 4, 4:30, 5 दरम्यान सुरू होतो हरिपाठाला सुरुवात होते. मग हरिपाठाचे अभंग घेतले जातात, 2 हरिपाठ, एकनाथ महाराजांचा हरिपाठ, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, आणि ते निवडक अभंग घेतले जातात, आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या चालीमध्ये गाणं. आता सगळेजण एकसोबत चालत असताना आणखी एक महत्वाचं आहे वारीमध्ये जे विशेष वैशिष्ट्य आहे ते भजनामध्ये टाळ असतो, मृदंग असतो आणि वीणा म्हणजे श्रुती म्हणजे वीणा असतो. याच्या स्वरामध्ये चालताना जो मृदंग वाजवतो त्यालाही देखील चालायचं असतं, जो टाळ वाजवतो त्याला देखील चालायचं असतं. उभा राहून बैठे भजन करणं ही गोष्ट वेगळी आहे, पण वाटचालीचं भजन हे वेगळं आहे. वाटचालीच्या भजनामध्ये आजूबाजूचे लोक देखील भजन करत असतात, त्यात आपल्या मृदंगाचा स्वर आपला जो स्वर आहे तो पकडायचा आणि तो हे करून आपण भजन वेगवेगळ्या स्वरामध्ये गायचे. ही एक कसोटी असते, मात्र त्यातून जे प्रेम निर्माण होतं त्या प्रेमामध्ये सगळे वारकरी तल्लीन झालेले असतात, नाचत असतात. खेळिया देखील खूप मोठ्या प्रमाणात केला जातो, दुपारच्या नंतर खेळियाचे देखील अभंग खूप मोठ्या प्रमाणात घेतले जातात. आणि जो थकवा असतो तो एकदा का खेळिया खेळा, कधी कधी काय होतं माऊलींची पालखी चालत असताना अनेक वेळा थांबावं लागतं, तिचं स्वरूप खूप बदललंय, दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. वाटचालीत देखील चालताना काही लोक पालखी थांबवतात, 2 मिनिटं विसाव्याला थांबवतात. पाठीमाग शेकडो दिंडे असतात, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर टाळ आणि भजन प्रत्येकाचं सुरू असतं. तो जो रिदम असतो कानावरती पडणारा, ते जे संगीत असतं त्याच्यामधून 100% गेला प्रत्येक भाविक हा मंगलमय वातावरणामध्ये परमात्म्याच्या जो चैतन्याचा वेगळा जो काही आनंद आहे तो त्या ठिकाणी घेत असतो.
2: महाराज, आता या वारीमध्ये माऊलींची आजची जी आळंदीची जी आजपासून माऊली प्रस्थान करत आहेत माऊली पंढरपूरकडे, या वारीमध्ये एकूणच आळंदी ते पंढरपूरमध्ये प्रवासामध्ये जी रिंगण सोहळा जो म्हणतो
0: आपण,
2: तो रिंगण सोहळा किती वेळेस असतो आणि कुठे कुठे असतो?
0: हा सुख सोहळा काय अनु असं म्हणावं लागेल. रिंगण सोहळ्याचं जे वर्णन आहे
2: अवर्णनीय
0: आहे. नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागशी गोरा, आलासी अखारामुच्या चाडा तुका म्हणे बिडा भक्तीच्या. तर रिंगण सोहळ्यामध्ये वारकरी ज्यावेळेस सगळे एकत्रित येतात, जवळपास 10 रिंगण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये असतात. पहिलं रिंगण हे चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण असतं आणि ते सुरू होतं. तिथून पुढे मग काही गोल रिंगण आहेत, काही उभे रिंगण आहेत, आणि सगळ्यात शेवटचं रिंगण आहे ते वाकरीचं बाजीराव विहिरी जवळचं रिंगण, की जे रिंगण पाहण्यासाठी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लाखो लोक त्या ठिकाणी येतात. तर रिंगण सोहळ्याची एक वेगळी शिस्त असते. तिथं आल्यानंतर मानाच्या दिंड्या, चोकदार, सगळी टाळकरी एकत्रित येतात, आणि एकत्रित आल्यानंतर ज्यावेळेस टाळ मृदंगाचा जयघोष होतो त्याच वेळेस जे अश्व धावले जातात त्या एक अश्वावरती घुडसवार असतो तर एका अश्वावरती फक्त ज्ञानेश्वर महाराज बसलेत असा प्रत्येकाचा भाव असतो. कोणत्याही ज्या संतांचं रिंगण सोहळा असेल तर प्रतिकात्मक त्याला समजलं जातं की आज माऊली या घोड्यावरती स्वार आहेत आणि हा माऊलीचा घोडा आहे असं म्हटलं जातं. हा तुकाराम महाराजांचा घोडा आहे आणि तो ज्यावेळेस रिंगणामधून धावत जातो त्यावेळेस भक्तीची अत्युच्च पातळी ज्याला म्हणतो अत्युच्च त्यावेळेस प्रत्येक ज्ञानोबा माऊली तुकार

0: म्हणत असताना तो जयघोष कानावरती येतो, विठ्ठल विठ्ठल तो जयघोष कानावरती येतो जाऊस, प्रत्येक जण तल्लीन झालेला असतो. आणि डोळ्यासमोर आजही जर ते चित्र घेतलं की तो घोडा धावतोय, त्याच्या समोर सगळे म्हणजे वारकरी टाळकरी आहेत ते टाळ वाजून हे करतायत, त्याला प्रोत्साहन देतात, तो अवर्णनीय सोहळा असतो. विशेषतः त्या रिंगण सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माऊलीच्या पादुकाच्या जवळ जे सगळे टाळकरी एकत्रित बसलेले असतात ज्याला उडीचा डाव म्हटलं जातो, तर तो उडीचा डाव सुद्धा एक विशेष डाव असतो. चोपदार त्या ठिकाणी उभा असतात आणि चोपदारांच्या वेगवेगळ्या भागातलं, जसं की मग अशी मी म्हटलं की वेगवेगळ्या भागाचे खानदेश असेल, आपल्या महाराष्ट्रात देखील प्रांत खूप मोठे आहेत, विशेष काही मध्य प्रदेशमधून दिंड्या येतात, काही कर्नाटकमधून दिंड्या येतात, पण या दिंडीमध्ये सहभागी झालेले सगळे वारकरी प्रत्येकाचा मृदंग वाजवण्याची पद्धत वेगळी आहे, पण तिथं गेल्यानंतर एकदा एक ठेका धरला की त्या ठेक्यावरती सगळे मृदंग एकत्र वाजतात. जे वयोवृद्ध टाळकरी आहेत, विणेकरी आहेत, तुळशीवाल्या माता बघी, ज्यांना घरी पाय सुद्धा उचलणार नाहीत, 70-70, 75-75 वर्षाची जी वयोवृद्ध मंडळी आहेत ती डोक्यावरती कळस घेतलेली माता माऊली आहे, ती देखील पळायला सुरुवात करते. ज्यानं विणा घेतलेला आहे तो विणा घेतलेला अक्षरशः त्याला चालत असताना लोक म्हणतील हे कसं चालणार आहे, पण तो त्या ज्यावेळेस सगळा मृदंग टाळ वाजत असतो त्या रिंगणाला आणि पालखीला ज्यावेळेस फेरा घालतो त्यावेळेस त्याच्यामध्ये संचारणारी जी शक्ती आहे ती मला वाटतं ती अशी शक्ती नाही तर ती ईश्वरी प्रेरणा आहे आणि ईश्वराने दिलेली शक्तीच आहे.
1: बरोबर महाराज, रिंगण सोहळ्याबद्दल अतिशय खूप छान असं वर्णन केलं, पण एकंदरीत असं जर विचार केला तर वारी एक व्यवस्थापनाचा एक मॅनेजमेंटचा एक भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
0: 100% वारीचं व्यवस्थापन हे एक स्वतःचं अंगीभूत व्यवस्थापन आहे.
1: बरं,
0: आता तिथं पोलीस प्रशासन किती आहे, इथं साधी गोष्ट, एक छोटी सभा घ्यायची असेल तर तुम्हाला 500 पोलीस लावावे लागतात.
1: बरोबर,
0: तिथं लाखो लोक येतात ज्याची अगणित संख्या असते, प्रत्येकाच्या वाहनं देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असतात, विशेषतः प्रत्येकाला जेवण देखील करायचं असतं, स्वयंपाक बनवायचा असतो, तर या सगळ्याच्या अनुषंगाने जर बघितलं तर वारी एक स्वतःच व्यवस्थापन आहे. जे जे व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी आहेत जे सध्या मॅनेजमेंट करतायत त्यांनी एकदा वारीचं व्यवस्थापन पाहिलं पाहिजे. आता पहाटे उठणं कसं, कुठं पोहोचायचं, मुक्काम कुठं, तिथं राहुटी कशी ठोकायची, पाऊस आला तर पावसापासून संरक्षण कसं असलं पाहिजे, नाश्ता प्रत्येकाला भेटला पाहिजे, प्रत्येक दिंडी. आता आपण जर आषाढी वारी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत 5,500 ते 7,000 दिंड्या असतात, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत देखील मानकरी दिंड्या, ज्या दिंड्यांनी नंबरच्या दिंड्या 500-700, पण ज्या दिंड्यांना नंबर नाही अशा दिंड्यांची संख्या देखील शेकडो, म्हणजे 1,000 ते 1,200 तिथं देखील दिंड्या आहेत. मग एवढी जर संख्या आहे तर यांना प्रत्येकाचं व्यवस्थापन आहे. आता सकाळी उठत असताना किती वाजता उठलं पाहिजे, जी राहुटी ठोकली जाते पावसाच्या उन्हापासून आणि पावसापासून संरक्षणासाठी, त्या गाड्या बरोबर 2 वाजता रात्री निघतात. रात्री 2 वाजता निघल्यानंतर त्या गाड्या त्या ठिकाणी स्पॉटवरती जाणार, राहुटी ठोकायच्या प्रत्येकाने, ठोकल्यानंतर मग तिथं स्वयंपाक बनवलं, तर स्वयंपाकाची एक वेगळी गाडी, राहुटीची एक गाडी आणि आपल्या ज्या पिशव्या ठेवायची त्याची एक गाडी, असे वेगवेगळं व्यवस्थापन प्रत्येक दिंडीवाल्यांनी चालकांना केलेलं असतं. विशेष तिथं किती तुमची पोलीस प्रशासन आहे याच्यापेक्षा चोपदारांचा चोप वरती झाला आणि चोपदारांनी चोप करून सांगितलं हो म्हणून अशी आरोळी दिली की एकही टाळ वाजत नाही, पिनड्रॉप सायलेंट ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीचं शांतता. आणि एकदा का त्यांनी चोप वरे केला की काही ना काही सूचना देणार असं कळलं जातं, सगळ्या दिंड्यांचे टाळ बंद होतात. आणि एखाद्याला जर वाटलं की मला माझं काहीतरी गराणं आहे किंवा मला काहीतरी माझी चूक झाली, मला काहीतरी अव्यवस्था झाली, तर तो टाळ वाजत राहतो. टाळ वाजत राहिला की चोपदार सगळ्या बाजूच्या ठिकाणी, ही कधी होतं, आरतीच्या वेळी होतं.
1: अच्छा,
0: आरतीच्या वेळी जर एखाद्याची कुठली त्याचा मान पान झाला किंवा त्याची कुठली चूक झाली तर तो टाळच वाजवत राहतो. मग चोपदार त्याच्याकडे जातो, गेल्यानंतर तुझी अडचण काय आहे, अडचण लिहून घेतल्या जाते आणि सगळ्यांच्या समोर आणून सांगितलं जातं की अशी अशी अडचण आहे यांची, सोडणारी जी यंत्रणा आहे किंवा पोलिसांनी कुणाला त्रास दिला, कुणाची गाडी सुटली नाही, कुणाला वेळेवरती ट्राफिक जामची अडचण आली, तर मग तिथलचे जे चोपदार आहेत, जे व्यवस्थापक आहेत, ते पोलिसांना सूचना करतात की यांना अशी अव्यवस्था झाली की पुढच्या वेळेस होता कामा नये. म्हणजे वारीचं गेल्या शेकडो वर्षापासून, तसं पाहिलं तर वारीची सुरुवात ही संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव असलेले नारायण महाराज यांनी सुरुवात केली. सुरुवातीला ह्या दोन्ही पालख्या संत तुकाराम महाराजांच्या पादुका अगोदर गळ्यात घ्यायच्या, त्याचवेळी पुन्हा आळंदीला यायचं, आळंदीमधून माऊलींच्या पादुका सोबत घ्यायच्या, सोबत घेऊन चालत चालत पंढरपूरला यायचं. मग हे कोण करायचं, नारायण महाराज करायचं. म्हणजे वारीच्या पालखी सोहळ्याच्या आद्यजनक कोण आहेत, तर नारायण महाराज. नारायण महाराजापासून यायचं आणि पंढरपूरला जायचं. त्याच्यानंतर काही कालावधीनंतर या ज्या दोन पालख्या आहेत त्या दोन पालख्या वेगळ्या कधी हैबत बाबाच्या कालावधीमध्ये, तसं पाहिजे तर हैबत बाबांनी पालखी सोहळ्याला ज्याला लष्करी शिस्त म्हटलं जातं, तर लष्करी शिस्त त्या कालावधी मध्ये आली. चोपदार असला पाहिजे, घोडा असला पाहिजे, मग रथ असला पाहिजे, पालखी असली पाहिजे, एका शिस्तीचं सगळं ते जरी पाठ असले पाहिजेत, शिस्त आणि याचं जे सगळं दर्शन घडलं पाहिजे. या दृष्टिकोनात हैबत बाबांचं देखील खूप मोठं काम आहे. शितुळ सरकार तिथं घोडे शितुळ सरकारचं देखील खूप मोठं आहे. शितुळ सरकारांच्या आजही तंबू देण्याची सेवा वेगळे जण करतात.
1: बरं,
0: तिथं प्रत्येकाने सेवा वाटून वाटून घेतलेली.
1: अच्छा,
0: म्हणजे आजही कर्नाटक मधून तंबू ठोकणारे

0: माऊलींचा जो तंबू आहे तो ठोकणारे कर्नाटक मधली मंडळी आहे. ते प्रत्येक वर्षी त्यांच्याकडून येणार आणि आल्यानंतर तंबू ठोकायचं काम स्वतःच करणार ते, दुसऱ्याला कोणाला सेवा देत नाहीत. आणि त्यांचा जो तंबू आहे तो राजेशाही तंबू, ज्या पद्धतीने ज्ञानराजा आहे, ज्ञानराजा म्हणजे माऊली आहे, माऊलींना देत ज्ञानियांचा राजा, त्याच्यामुळे त्याचा तंबू हा तेवढा राजेशाही थाटातच असला पाहिजे. आपण इतर पालख्या पाहतो आणि ज्ञानेश्वर महाराजांचा तंबू पाहतो, तो राजेशाही थाटामधलाच तंबू, तो ठोकत असताना त्यांचीच माणसं लागतात, दुसरा नाही ठोकत. आणि प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तो तंबू एकला जातो. मग वा दुसरं तुमचं काही अडचणी असतील मात्र ते तंबू ठोकण्याचं काम ते सोडत नाही. मागच्या वारीमध्ये मी त्यांची देखील मुलाखत घेतली होती, त्यांचा देखील अनुभव जाणून घेतला. तर ते म्हटले परंपरागत आलेली सेवा आहे आणि माऊलीने जर आम्हाला जवळ केलं असेल तर आम्ही त्यांच्यापासून कधी दूर जाणार नाही. वाक्य खूप अत्यंत आणि समर्पणाचे वाक्य होते.
1: महाराज, हे झालं वारीचं व्यवस्थापन, वारीतलं अर्थकारण, समाजकारण आणि त्यातली विविधता काय सांगते?
0: वारीमधलं अर्थकारण देखील खूप मोठं आहे. तर वारी सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून, शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून वारी जर पाहिली तर एक वेगळं चित्रण आपल्याला पाहायला मिळेल. आता वारीमध्ये सहभागी होणारा वारकरी हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहभागी होणार आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहभागी होत असताना साधं उदाहरण आहे, तिथं गंध लावणारा जो व्यक्ती आहे, जो 20-22 दिवस गंध लावतो त्यामध्ये, तर जात असताना सेवा करतोय गंध लावण्याची. प्रत्येकाच्या कपाळावर तिटिळा असला पाहिजे, गोपीछंद असला पाहिजे आणि वारीमधला तो एक नित्यनेम आहे. तो व्यक्ती ज्यावेळेस परत गावाकडे निघेल कमीत कमी 50-60 हजार रुपये तिथून घेऊन जात असेल. लोक स्वइच्छेने त्याला 10 रुपये टाकतील, कुणी 5 रुपये टाकेल, कुणी 20 रुपये टाकेल स्वइच्छेनं. हे फक्त एका गंध लावणारं सांगितलं. त्याचं इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये काय आहे? एक गंध गोळी घ्यायची, एक गंधाचा साचा आहे तो घ्यायचा आहे, मुक्का संपेल तर तो घेऊ शकतो. जास्तीत जास्त त्याचं तिथलं भांडवल जर बघितलं तर 200-300 रुपये अख्खी वारी होईपर्यंत. त्याच्यामध्ये त्याला मिळणार आहेत किती?
1: 50-60 हजार रुपये
0: तो 100% घेऊन जाणार म्हणजे जाणार. म्हणजे हे एका याचं सांगितलं. त्याच्यानंतर तिथं चहावाले वेगळे आहेत, त्याच्यानंतर जेवणाच्या दृष्टिकोनातून तिथं फराळासाठी वाटप करणारे वेगळे आहेत, म्हणजे जे जे छोटे मोठे स्टॉल घेऊन जाणारे त्यांचं देखील, विशेषतः वारीमध्ये जी वाहनं चालतात त्यांना देखील किराया भेटणार आहे. म्हणजे हे तर, आणि ज्या गावामध्ये वारी जाणार आहे तिथलं भाजीपाला असेल, संध्याकाळी भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या, तेल असेल, गॅस असेल, या दृष्टिकोनात जर बघितलं तर वारी एक चालतं बोलतं बाजारपेठ म्हणून चालली जाते. म्हणजे ज्या गावात वारी जाणार आहे त्या गावामध्ये तिथं दूध किती लिटर आणायचं, तिथं भाजीपाला किती आला पाहिजे, तिथं गॅसच्या टाक्या कशा उपलब्ध करायच्या, हे सगळं जर बघितलं तर वारीचं अर्थकारण देखील खूप मोठ्या प्रमाणात, कोट्यावधीची उलाढाल त्या ठिकाणी होते. येणारे वारकरी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात येतात, काही स्वेच्छेनं दान करणारे देखील खूप मोठे आहेत. तर वारीचं हे अर्थकारण देखील वेगळं. आणि जी माणसं त्या वारीच्या वाटेवरती चालत चालत स्वतःचा जर आर्थिक प्रगती करून घेत असेल तर हे देखील महत्वाचे. समाजकारण जर वारीतलं बघितलं तर जिथं आपण यारे यारे लहान थोर याती भलती नारे नर करावा विचार न लगे चिंता कौनाची, वारीमध्ये जात पात धर्म पंथ याचा कुठलाही भेद पाळला जात नाही. तिथं पठाणांची सुद्धा दिंडी असते, पठाण सुद्धा दिंडीमध्ये सहभागी होतात काही काही ठिकाणाहून. काही काही ठिकाणाहून जर आपण बघितलं तर मुस्लिम समाजाची देखील खूप सारी सेवा करणारी मंडळी आहेत, खूप सारी सेवा करणारी, आणि ती मंडळी देखील तेवढ्याच प्रेमानं तेवढ्याच आपुलकीनं सेवा करतात, सगळी सेवा, म्हणजे उद्या इव्हन वारकऱ्यांच्या थकल्या भागलेल्यांची जी सेवा करता येईल ती सेवा करण्याचं काम करतात. म्हणजे सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून विचार केला, सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वारीमधून जी सामाजिक समता आहे ती तळागाळापर्यंत पोहोचवली जाते. आणखी एक महत्वाचा मला विषय सांगायचा, वारीमधून आपण सर्वधर्म समभाव पाहिला, जातीपातीच्या निर्मूलनाचा, का एका पंक्तीमध्ये बसलेली माणसं शेजारच्याला विचारत नाही तू कोणत्या जातीचा आहे. इकडं इतर ठिकाणी सामाजिक तेमध्ये खूप मोठा जातीवाद फोफाळला असेल पण वारीमध्ये तुम्हाला याचं कुठं दर्शन नाही भेटणार. आणखी एक महत्वाची गोष्ट, वारीमध्ये जर पंगत सुरू असेल आणि कुठलाही वारकरी त्या ठिकाणी गेला त्याला नाही म्हटलं जात नाही. भुकेला असेल तर त्याला 100% त्या ठिकाणी 2 मिनिटात अन्न मिळतं, म्हणजे तो कुठल्या दिंडीत असेल किंवा दिंडीच्या व्यतिरिक्त असेल.
1: माऊलींचा प्रसाद,
0: माऊलींचा प्रसाद आहे म्हणून लगेच माऊलीने आपल्याकडे वारकरी आज जेवायला पाठवलाय, त्याला जीव घालायचा. मग तेवढ्याच प्रेमानं तेवढ्याच आपुलकीनं आणि विशेष आणखी त्याच्यामध्ये सांस्कृतिक तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. विविधता आहे, विविधतेत एकता आहे. विशेषतः याच्यामध्ये आणखी जर विचार केला समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून सर जे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात ते वारीच्या माध्यमातून कानाकोपऱ्यापर्यंत जातात. काही काही जे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्या वारीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात वारीमध्ये मार्केटिंग करतात. त्यांना माहिती आहे इथे येणारा वारकरी हा काही एका भागातला नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला आहे, त्यामुळे आपण इथं मार्केटिंग केली की सगळ्या ठिकाणी जाणार आहे. तसं सरकारला सुद्धा माहिती आहे की या वारीमध्ये जर आपण जनजागृती केली, या वारीमध्ये जर आपण जनजागृतीचे रथ ठेवले, विविध योजनांचे रथ, आता नव्यानं ज्या निर्मल वारीची संकल्पना आली, नव्यानं तुमच्या स्वच्छतेच्या संदर्भातल्या वारी, वेगवेगळ्या पद्धतीच्या वारीच्या कन्सेप्ट यायला लागल्या. आदिवासी विकास असे प्रकल्प आहेत, सामाजिक न्याय विभागाच्या योजना आहेत, एवढंच नाही तर महिला बाल कल्याणच्या योजना आहेत, पर्यावरणाच्या संवर्धनाच्या संदर्भातल्या योजना आहेत, या सगळ्याला वारीचा टच भेटला आणि त्याच्यामुळे ह्या ज्या योजना आहेत ह्या तळागाळात जाण्यापर्यंत देखील खूप मोठा इफेक्ट व्हायला लागला. त्यामुळे वारी सर्वांगानं जर बघितली तर वारी स्वतः समृद्ध आहे.

0: महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी वारीच्या सोबत चाललं पाहिजे. एवढंच काय, वारी सांगेल तशा पद्धतीने चाललं पाहिजे आणि वारीमध्ये स्वतःला समृद्ध करून घेतलं पाहिजे.
1: महाराज असं म्हटलं तर काय हरकत आहे का, वारी म्हणजे एक ग्रंथालय सुद्धा आहे ना, वेगवेगळे ग्रंथ तिथं विकले जातात. माऊलींचा हरिपाट आहे, मकरम महाराजांची गाथा आहे, असं सगळंच वेगवेगळं विकलं जातं. परत महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवाहाचं चालतं बोलतं विद्यापीठच आहे, काय सांगतं?
0: 100% वारी म्हणजे महाराष्ट्रामध्ये चालतं बोलतं वारकरी विठ्ठल भक्तीचं विद्यापीठ म्हणू आपण, वारकरी विठ्ठल भक्तीचं विद्यापीठ. का तर तिथं आल्यानंतर जो शिकणार आहे, आता मी वारीमधून काय काय शिकलो, मी पहिल्या वारीला गेल्यानंतर सुरुवातीला वाटायचं की लोक खूप मोठ्या प्रमाणात कस काय येतात, असे कसे होतील, एखाद्याचा धक्का लागला तर नाही मी आपण त्याला रागावून बोलायचा प्रयत्न. पण पुन्हा नंतर मला शेवटच्या दिवशी कळलं नाही त्याला रागावून बोलायचं नसतं, तो देखील चाललेला आहे, तो देखील माऊली आहे. पहिल्यांदा माझा जो काही क्रोध होता त्या क्रोधावरती पहिल्या वारीमध्ये माझा काही आलेला वारकरी आहे आणि कोणाचंही आपण दर्शन घेतलं पाहिजे, कोणावरती अक्रस्तालेपणा केला नाही पाहिजे. चुकून एखादा धक्का लागला तर माऊली म्हणायचं माफ करा म्हणून चालायचं पुढे जायचं. हे पहिल्या वारीमध्ये मला शिकायला मिळालं. परत त्याच्यानंतर जर बघितलं वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर आपण कधी कधी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुबत्ता असते, खूप मोठ्या प्रमाणात साधनं असतात, पण एवढी सगळं साधनं असूनही आपण घरी जर पाहिलं तर चांगल्या बेडवरती झोप घेतोय, लाखो लाखो रुपयाचे बेड आहेत पण त्याच्यावर झोपच येत नाही. पण वारीमध्ये जर बघितलं तुम्हाला तर खाली चिखल आहे, त्याच्यावरती घोंगता टाकलाय, त्याच्यावर वळकट टाकली आपली, आणि वळकट टाकून जर अंग टाकलं की 5 मिनिटाला माणूस झोपलेला असेल. म्हणजे तुमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सुबत्ता आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात साधन सामग्री आहे ज्याच्यामधून तुम्हाला आपण भौतिक सुविधा म्हणू, पण भौतिक सुविधा असताना सुद्धा तिथं मन शांती भेटत नाही आणि तिथं झोप तुम्हाला सुखाची लागत नाही. पण वारीच्या वाटेवरती तुम्ही चालायला लागलात तर एवढ्या अडथळे आहेत, कुणाला ठेच लागते पायाला, एवढंच काय तर काटे पायामध्ये कधी कधी मोडतात, पण तरी देखील कुणालाही काय वाटत नाही. संध्याकाळी गेल्यानंतर जी सुखाची झोप म्हणतो ती पुन्हा पहाटे 3 वाजता उठत असतो. म्हणजे कधी कधी असं वाटतं ते म्हणजे राहुट्या मोडणारे असतात, उठवायला आल्यानंतर राग येतो, अरे कधी एवढ्या लवकर कधी उठतात. पण नाही, वारीचं एक नियोजन आहे आणि वारी त्या पद्धतीने माणसाला कधी कधी संकट असतील
1: बरोबर,
0: कधी कधी अडचणी असतील, त्या अडचणीच्या कालावधीमध्ये कसं राहिलं पाहिजे याचं खूप मोठं उदाहरण याची शिकवण देणारी वारी आहे.
1: बरोबर,
0: विशेषतः एकमेकाला कसं सहकार्य केलं पाहिजे, एकमेकाच्या कामाला कसं आलं पाहिजे, एवढंच नाही तर एका दिवस आपल्याला पुढची अडचण येणार ती अडचण अगोदर कशी केली पाहिजे. म्हणजे मगाशी जर सांगितलं की वारी व्यवस्थापन आहे, तर वारीला निघत असताना आपल्यासोबत काय काय असलं पाहिजे, स्वतःचं ताट असलं पाहिजे, जेवणाचं पाण्याची बॉटल असली पाहिजे, आपल्याला पाऊस येणार घोंगता अगोदर असला पाहिजे किंवा छत्री असली पाहिजे, संध्याकाळी झोपण्यासाठी आपल्याला वळकटी कमी साहित्य सोबत घ्यावं लागेल, छोटा स्वतःसाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोळ्या, म्हणजे हे एक व्यवस्थापनच आहे ना.
1: व्यवस्थापन
0: ही एक शिकवण देणारच आहे. मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, तुम्ही निघाल्यात ना वारीला तुमच्यासोबत एवढं एवढं असलं पाहिजे, तयारी असली पाहिजे, तर कुठल्या ह्याची पूर्वतयारी केली पाहिजे ही देखील शिकवण भेटते. जसं विद्यापीठ म्हणतो आपण तर तिथं अनेक विद्यार्थी येतात की तिथं आल्यानंतर सामाजिकतेचे आणि सामाजिक समरसतेचे आणि विशेषतः समाजामध्ये तळागाळात कसं मिसळलं पाहिजे याचं सगळं ज्ञान त्या ठिकाणाहून भेटतं. अनेक समाजशास्त्राचे विद्यार्थी, अनेक संवाद कलेचे विद्यार्थी, पुणे विद्यापीठाचे देखील अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी येतात. तिथं आल्यानंतर प्रत्येक माता भगिनी तिनं आतापर्यंत कसं कसं हे केलं, काय काय केलं, या सगळ्या गोष्टी, त्यांचा संघर्ष वारीमध्ये आल्यानंतर त्यांना काय काय मिळालं, काय काय नाही मिळालं, अशी काही काही उदाहरणं वारीमध्ये पाहायला मिळाले. आणि आणखी एक महत्वाचा भाव म्हणजे वारीमध्ये तुम्ही किती श्रीमंत आहात, किती गरीब आहात, हा भेदभाव कधीच नसतो वारीमध्ये. म्हणजे श्रीमंतही त्याच लाईनला आणि वारकरीही त्याच लाईनला. काही काही असे आमदार खासदार आहेत, मागच्या वेळेस 2 आमदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर काही नाही, तिथं फुगडी खेळायला त्यांच्यासोबत असं इकडे बघितलं व्हीआयपी ट्रीटमेंट असते. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं माऊली आम्हाला जशा पद्धतीने ठेवतील, माऊलींची ही व्हीआयपी ट्रीटमेंट आहे, त्यात आम्ही आमची गाडी नाही आणणार. आमदारांची गाडी सुद्धा नव्हती, चालत असताना पाय पाय बरं, त्यांनी त्यांची बॅग सोबत घ्यायची, पीए सुद्धा सोबत नाही, त्यांची बॅग वागवायला वगैरे. म्हणजे इथं असलेला उच्च असेल किंवा श्रीमंत असेल, माऊलीच्या दरबारामध्ये तो माऊली आहे आणि समान आहे. समतेची जी शिकवण आहे माऊलींच्या वारीमध्ये 100% पाहायला मिळते. आणि एक एक गोष्टी तर आपण सांगायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत की एक एक गोष्टी एका एका टॉपिकवरती आपण चर्चा करू शकतो. स्त्री मुक्तीच्या संदर्भामध्ये महिला सक्षमीकरणाचा विषय, महिला सक्षमीकरणाचा विषय वारीमधून खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. इतर ठिकाणी महिलांना स्थान दिलं जात नाही, पण तिथं वारीमध्ये जर बघितलं तर गायनामध्ये भजनामध्ये स्थान 100% दिलं जातं.
1: पुरुष वारीमध्ये आहे तितक्याच महिला,
0: त्याच्यापेक्षा जास्त पटीनं महिला आहेत. म्हणजे वारीमध्ये जर बघितलं तर पुरुष कमी आहेत पण महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात.
1: गावाकडची कुठलीही चिंता न करता मुलींनी काय केलं असेल, सुनबाईनी काय केलं
0: काहीच नाही. म्हणजे तेवढ्या कालावधी पुरतं काही काही माता भगिनींना जर विचारलं की मावशी तुम्ही गावाकडं, ते म्हटले मी इथं आले माऊलींच्या स्वाधीन झाले, माऊली जसं मला ठेवतील तशा पद्धतीने, मला गावाकडची आठवण सुद्धा येत नाही. मला माऊली आज चलायचंय, उद्या उठायचंय, इथून इथपर्यंत जायचंय, आजचा हा मुक्काम आहे, माऊलीचं दर्शन करायचं, पुढे
1: चालायचं,
0: म्हणजे सगळं काही ठरलेलं असतं. त्याच्यामुळे महिला सक्षमीकरण असेल, वृक्षारोपणच्या संदर्भामध्ये अनेक चळवळी, वृक्षदिंडी सुद्धा असते वारीमध्ये, विविधतेतून संस्कृतीचं दर्शन देखील खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं.
1: बरोबर महाराज, आता तुम्ही लहानपणापासून तो वारी करत आलात आणि आता एकदा तरुणाच्या काळामध्ये किंवा पत्रकार

0: त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पत्रकारिता क्षेत्रात तुम्ही बघितलेली वारी, तेव्हापासून लहानपणापासून ते आतापर्यंत वारीचं बदललेलं स्वरूप तुमच्या दृष्टीने कसं होतं?
1: खूप मोठं आहे. पूर्वीच्या काळात वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या जर बघितली तर काही प्रमाणात कमी होती, पण आता जे वारीचं बदललेलं स्वरूप आहे. आता मी पुण्यामधली ए आय दिंडी पाहिली, ते ए आय दिंडी सहभागी झाली होती. त्यांचं रोटेशन ठरलेलं होतं की आज एवढे 25 लोक सहभागी होणार, ते 25 लोक संध्याकाळी गाडीत बसणार, परत जाणार, दुसऱ्या दिवशी 25 लोक त्याच दिंडीमध्ये सहभागी होणार, तिथून पुढे चालणार. आता एक नव्यानं दिंडी होते, युए मधून दिंडी निघाली, ग्लोबल दिंडी, आणि ती 25 तारखेला जी आषाढी एकादशी आहे 25 जुलैला, ती पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.
0: 6 तारखेला तिचं प्रस्थान झालेलं,
1: 6 तारखेला प्रस्थान झालं. डॉक्टर नामदेव शास्त्रीजी आपले भगवानगडाचे महंत, ते देखील त्या ठिकाणी उद्या सोहळ्याला उपस्थित होते. म्हणजे वारी आता फक्त काही महाराष्ट्रापुरती राहिली नाही,
0: बरोबर,
1: वारी आता ही ग्लोबल झाली. मागच्या वेळेस आम्ही वारी कव्हर करत असताना काही काही अमेरिकेमधले लोक देखील वारीमध्ये सहभागी झाले होते. त्यांना पाहण्यासाठी वारी काय आहे ते चालत असताना देखील त्यांचे देखील वेगवेगळे अनुभव होते.
0: ग्लोबल वारी आणि माऊलींचं विश्वात्मकतेकडे मागितलेलं पसायदान काय सांगताय?
1: याचं खूप मोठं एक जे माऊली आता विश्वात्मक देवे येणे वाघ येत न तोषावे, तोषोनी मदत द्यावे पसायदाने. एवढंच नाही तर माऊलींचं अवघाचे संसार सुखाचा करेन आनंदे भरीन तिने लोके, ही जी माऊलीची प्रतिज्ञा आहे, ही जी माऊलीची पसायदान आहे आणि प्रतिज्ञा आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी वसुदेव कुटुंबकम ही जी आजची आपण संकल्पना मानतो ती माऊलींच्या सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे माऊलींच्या साहित्यातूनच ही पुढे आलेली
0: माऊली विशेषतः दूरदृष्टीने विचार केलेला आहे.
1: 12व्या शतकामध्ये त्या कालावधीमध्ये एखाद्या संतांना येणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांच्या शेकडो वर्षाच्या विचार करून हे सांगितलेलं तत्वज्ञान. म्हणजे त्यावेळेस आपण विचारही करू शकलो असं की 12व्या शतकामध्ये अशा पद्धतीने एवढं हे होऊ शकतं का? शेवटी माऊलीच करू शकतो.
0: माऊलींनी केवळ फक्त आपेगावचा विचार केला नाही, माऊलींनी केवळ आळंदीचा विचार केला नाही, किंवा माऊलींनी केवळ महाराष्ट्राचा विचार केला नाही, तर माऊलींनी संपूर्ण विश्वाचा विचार केला.
1: म्हणून तर माऊली म्हणतात ना की अवघाचे संसार सुखाचा करे. विशेषतः आपल्याकडे एक प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज होते, गुलाबराव महाराज, मग ते नेहमी म्हणायचे मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण वारकरी संप्रदाय हा आगामी कालावधीमध्ये विश्वधर्म झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज ती परिस्थिती आलेली, वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म आहे आणि तशा पद्धतीने मार्गदर्शन करतोय. म्हणजे एवढे सगळे लोक एकत्रित येतात, महाराष्ट्रात नाही तर देशाला संपूर्ण जगाला अजूबा आहे, एवढं व्यवस्थापन कसं करायचं, मॅनेजमेंट कसं करायचं, हे कसं करत असतील तिकडून पाहून म्हणतात. पण आज ते देखील सहभागी होत आहेत. म्हणजे युएची जर दिंडी येत असेल आपल्याकडे, जवळपास 40 ते 45 देश ओलांडून इथं येत असेल, वारीचं माहोल झालेलं असतं.
0: बरोबर आहे. आकाशवाणी पुणे आकाशवाणी केंद्र, आकाशवाणी सांगली केंद्र, आकाशवाणी सोलापूर केंद्र, ही सर्व पायीवारी पंढरीची कार्यक्रमच असतो आपला एक अर्धा तासाचा.
1: हो, आम्ही बऱ्याच वेळेस भेटतो देखील. म्हणजे पायी वारी चालत असताना त्यांचे जे मी सुद्धा आकाशवाणीवरती अनेक वेळा ऐकले की अनुभव जे आहेत वारीमधले अनुभव आहेत, ते टाळ मृदंग वाजवत अभंग देखील ऐकले, ते अत्यंत सुंदर पद्धतीने गोड पद्धतीने. म्हणजे प्रसार माध्यमामध्ये आकाशवाणी असेल, दूरचित्रवाहिनी असेल, आता युट्यूब आहे, फेसबुक आहे, समाज माध्यम आहेत, याच्यावरती वारीचं हे बदललेलं स्वरूप आपल्याला पाहता येते. एक मागच्या वेळेस फेसबुक दिंडी आम्ही पाहिली, फेसबुकच्या माध्यमातून सगळे फ्रेंड सर्कल एकत्रित आलेले, एकत्रित येऊन त्यांनी सांगितलं आपल्याला दिंडी काढायची, झाले फेसबुक दिंडीमध्ये आणि ते फेसबुक मध्ये दिंडीमध्ये सहभागी होऊन आता संविधान दिंडी पण आली. संविधान दिंडी पण संविधानाचा जागर करण्यासाठी वारीमध्ये सहभागी होते. म्हणजे हे जे बदललेलं स्वरूप आहे हे अत्यंत महत्वाचं आहे, आणि युवकांचा जो वर्ग आहे आता बऱ्यापैकी वारीमध्ये सहभागी होतो.
0: महाराज, आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन आणि एकूणच वारीचं सगळं अंतरंग आपण विशद केलं, त्याबद्दल सर्व वारकरी वारकऱ्यांतर्फे सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्णारी.
1: रामकृष्णारी.
2: प्रासंगिक हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमामध्ये आषाढी वारी, पालखी वारीचा इतिहास आणि बीड जिल्ह्याची वारीची परंपरा याविषयी हरिभक्त परायण सुरेश महाराज जाधव यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:03 झालेले आहेत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

रणजित बागलाने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात अभिनेते जगदीप, अर्थात ज्यांना आपण सुरमा भोपाली या नावाने ओळखतो, त्यांच्याविषयी त्यांची आठवण, आज त्यांचा स्मृतिदिन आहे तेव्हा त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. आणि

विषयी जाणून घेऊयात आणि छान छान गाणी देखील आज आपण या कार्यक्रमात ऐकणार आहोत। श्रोते हो, हमारा नाम सुरमा भोपाली ऐसे ही नहीं है हा संवाद कानावर पडताच डोळ्यासमोर येतो तो एकच चेहरा, डोक्यावर गोल टोपी, डोळ्यात काजळ, अंगात कुर्ता आणि चेहऱ्यावरचे अंतरंगी हावभाव। होय, आपण बोलतोय बॉलिवूडचे दिग्गज हास्य सम्राट जगदीप यांच्याबद्दल, ज्यांनी सुरमा भोपाली बनून संपूर्ण जगाला हसवलं। पण तुम्हाला माहिती आहे का, जगदीप यांची कारकीर्द फक्त या एका भूमिकेपुरती मर्यादित नव्हती। आज आपण त्यांच्याविषयी पाहणार आहोत एका लहान मुलाचा कॉमेडी किंग बनण्याचा थक्क करणारा असा प्रवास। श्रोते हो, जगदीप यांचं मूळ नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी असं होतं। भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबावर प्रचंड गरिबी आली। आईला मदत करण्यासाठी वयाच्या अवघ्या 10 ते 11 व्या वर्षी त्यांनी रस्त्यावर वस्तू विकायला सुरुवात केली। अशातच 1951 मध्ये त्यांना B.R. Chopra यांच्या अफसाना या चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली आणि त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली।

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही म्हटले चिंब विजावे, त्यातही म्हटले चिंब विजावे. समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीही पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

श्रोतेहो, जगदीप अर्थात सुरमा भोपाल यांच्या अभिनयाला तर सुरुवात झाली आणि त्यानंतर दो भिगा जमीन आणि आरपार सारख्या अभिजात चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं. 1957 हम पंची एक डाल के या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतके प्रभावित केले की नेहरूंनी त्यांना स्वतःचं वैयक्तिक घड्याळ म्हणून भेट दिलं. श्रोतेहो, हम पंची एक डाल के या चित्रपटातलं गाणं आपल्याकडे उपलब्ध नसलं तरी देखील दो बिघा जमीन या चित्रपटातलं गाणं आता आपण ऐकूयात.

श्रोते हो, आता एक महत्त्वपूर्ण निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारणविषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी किंवा हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलाविले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता कॉम्प्युटर लिटरसी आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंटच्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं. श्रोते हो, असद भोपाली अर्थात जगदीप यांनी तरुण वयात आल्यानंतर भाभी, बरखा आणि बिंदिया यासारख्या चित्रपटांमध्ये मुख्य नायक म्हणून देखील काम केलं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. बिमल रॉय आणि गुरुदत्त यासारख्या दिग्दर्शकांनी त्यांच्यातील टायमिंग ओळखलं आणि त्यांना विनोदी भूमिकांकडे वळवलं. ब्रह्मचारी हा 1968 आलेला चित्रपट असेल आणि त्याचबरोबर खिलोना या 1970 आलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना बेड लावलं.

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024422959501 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024422959501 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: ऐकत राहा आपलं बीड आकाशवाणी केंद्र आता FM बँड लावायचं.

0: कस म्हणता हे आस मोबाईल फोन घ्यायचा उघडायचा तुम्हाला दिसल इंटरनेट ॲप गुगल प्ले स्टोअरला जायचं डाउनलोड करायचं prasarbharati.gov.in एक लिस्ट दिसल डाव्या बाजूच्या तीन आडव्या रेगा नाहीतर उजव्या बाजूला दिसलेलं रेडिओचं चिन्ह बोट दाबायचं खळा खळा खळा लाईन येते सगळी त्या सगळ्या लिस्टातून आपलं आकाशवाणी निवडायचं आकाशवाणी बीड केंद्र ओळखायला एकदम सोप्प दोन मोठ्या उच्च भिंतीसारखं दिसतं ते चिन्ह आहे आपल्या खंडोबा मंदिराच्या जवळच्या दीपमाळीचं आणि मग काय निवडायचं बीड आकाशवाणी ऐकत राहायचं बीड आकाशवाणी
1: न्यूज ऑन AIR ॲप म्हणजे आकाशवाणीच्या केंद्राची खाणी तेव्हा डाउनलोड करा आणि जरूर ऐका आपली बीड आकाशवाणी।

श्रोते हो, आता एक निवेदन। आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलाविले जाईल। निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता कॉम्प्युटर लिटरसी आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे। विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही। या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल। या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलविले जाईल। अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 पर्यंत 10 सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत। लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंटच्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा। मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल। निवेदन संपलं। श्रोते हो, आज जगदीप अर्थात सुरमा भूपाली या हास्य सम्राटाची स्मृतिदिन आहे, तेव्हा त्यांच्याविषयी आपण

माहिती पाहत आहोत. श्रोते हो, 1975 वर्ष उजाडलं आणि इतिहास घडला. दिग्दर्शक रमेश शिप्पी यांनी शोले चित्रपटात जगदीप यांना सुरमा भोपाली ही केवळ काही मिनिटांची भूमिका दिली. लेखक जोडी सलीम जावेद यांनी लिहिलेले संवाद आणि जगदीप यांनी पकडलेली भोपाळी भाषा अशी काही कमाल करून गेली की चित्रपट रिलीज झाल्यावर अमिताभ, धर्मेंद्र यांच्यासोबतच जगदीप यांचंही कौतुक झालं. हे पात्र इतकं लोकप्रिय झालं की 1988 त्यांनी स्वतः सुरमा भोपाली नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला आणि त्यात मुख्य भूमिका देखील साकारली.

श्रोते हो, 1994 मध्ये आलेल्या अंदाज अपना अपना या चित्रपटात असद भोपाली यांनी सलमान खानच्या वडिलांची म्हणजेच बंकेलाल भोपाळेची भूमिका केली. या भूमिकेने नव्या पिढीलाही त्यांचे फॅन बनवले. चायना गेट, लज्जा, अजब प्रेम की गजब कहाणी अशा 400 हून अधिक चित्रपटातून त्यांनी तब्बल 7 दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. असा हा महान कलाकार 8 जुलै 2020 रोजी जगाचा निरोप घेऊन आपल्यातून गेला, पण त्यांनी साकारलेली पात्रे आजही आपल्याला हसवत आहेत. जगदीप यांनी गरिबीतून वर येऊन स्वबळावर बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांचे सुपुत्र जावेद जाफरी आणि नावेद जाफरी आज त्यांचा हा वारसा पुढे चालवत आहेत. एखादा कलाकार शारीरिकदृष्ट्या आपल्यात नसला तरी त्याची कला त्याला अमर करते. जगदीपजी त्याचं जिवंत उदाहरण आहेत. आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11:45 झालेले आहेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात एकच प्याला या नाटकातल्या नाट्यपदापासून. व्ही स गुर्जर यांचं नाट्यपद कुमार गंधर्व यांनी गायलं आहे.

0: एकच प्याला या नाटकातलं वि स गुर्जर यांचं नाट्यपद आपण ऐकलं कुमार गंधर्व यांच्या आवाजामध्ये. आता ऐकूयात जाहिरात संदेश.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
3: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत।
1: मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात। श्रोते हो, यानंतर आता विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांनी गायलेलं मधुकर ठाकूर यांचं लोकगीत संगीत मधुकर पाठक यांचं आहे।

0: विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांनी गायलेलं मधुकर ठाकूर यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण हा कार्यक्रम ऐकलात.
1: ऐकत राहावा आपलं बीड आकाशवाणी केंद्र. आता FM बँड लावायची गरज नाही, जगाच्या पाठीवर कुठं बी ऐका.

बस मोबाईल फोन घ्यायचा, उघडायचा, तुम्हाला दिसेल इंटरनेट ॲप, गुगल प्ले स्टोअरला जायचं, डाउनलोड करायचं prasarbharati.gov.in, एक लिस्ट दिसेल डाव्या बाजूच्या 3 आडव्या रेघा नाहीतर उजव्या बाजूला दिसलेलं रेडिओचं चिन्ह बोट दाबायचं, खळा खळा खळा लाईन येते सगळी, त्या सगळ्या लिस्टातून आपलं आकाशवाणी निवडायचं, आकाशवाणी बीड केंद्र ओळखायला एकदम सोप्प, दोन मोठ्या उच्च भिंतीसारखं दिसतं.

0: ते चिन्ह आहे आपल्या खंडोबा मंदिराच्या जवळच्या दीपमाळीचं. आणि मग काय, निवडायचं बीड आकाशवाणी, ऐकत राहायचं बीड आकाशवाणी.
1: न्यूज ऑन AIR ऍप म्हणजे आकाशवाणीच्या केंद्राची खाणी, तेव्हा डाउनलोड करा आणि जरूर ऐका आपली बीड आकाशवाणी.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळ दुपारचे 12 वाजता आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम मोनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सरिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वरिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेली आहे. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना,

एक बहीण आणि एक कन्या असं 14 जणांचं हे कुटुंब आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी। सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते। ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे।

0: हे निंद्य ते त्वा जगात केले वंद्य.
1: नामदेवरायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली. तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं. नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला. म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना. या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते. ती म्हणते, गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला.

0: अर्पण।
1: नाम याची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता। म्हणूनच ती म्हणते,
2: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राया दाखविले, होते जगामध्ये

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.

0: बघा, या भावबळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते,
1: माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू. मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी.

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळणकांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापण असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी,

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाट्य हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते, देव

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते। पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संघ दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते। तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला। मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते। एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले। गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी।

विठ्ठलाशी कसं बहु पेढी आणि बहु आयामी नात आहे बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पकवान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात, संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले आवच.

0: चित एके दिवशी वाडी यात देव आले अवचित अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली मी बाहेरी कामासी गुंतले देवे मजला विचारले बाहेर आहे सव बोलती देव मजला हटकती हात धुवून जवळी गेले कशी गे जनी देव हसून बोले
1: किती सुंदर भावदर्शन आहे जनीचा क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात तिने रूढार्थाने संसार केला नाही पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो बाळक क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते
0: वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे धन्य यशोदाते माय दासी जनी वंदी पाय घर हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी
1: बघा एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना आणि मग

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते. बर का, आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयानी सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे. चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग.

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यांना पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णन येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीने मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खर सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हं, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल असरा, मरुदे रे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरुदे रे नणंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरुदे, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी. काय सुंदर रूपक वापरलंय. क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी. ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असं आहे. ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते. जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय. इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे. संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे.

जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं.

योगाचीही अनुभूती दिली आहे. पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झाली आहे आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची

0: खंत आणि कुरकुर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती, गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता, गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावं असं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
2: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी, संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून

केली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले. जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

0: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: बरेच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
4: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरे,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
0: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात आपण होणाऱ्या प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

0: आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना, योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट, नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी, डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर, देशाच्या विविध भागात पावसाचा जोर, महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडे पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या

मार्गाने नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे

झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मि

मीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या एकूण 71 धरणांपैकी 21 हून अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली.

0: 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे. त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकणनगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एक बड़ा सुंदर सा संदेश है. इसमें किसी हमारे विषय से जुड़ी बात नहीं है लेकिन यूं ही हमारी सखी ने लिखा है कि रेडियो की मधुर तरंगों पर जब शब्दों के फूल खिलते हैं चंचल जी प्यारी बातों से मन के आंगन में रंग मिलते हैं.
2: क्या बात.
1: मंदाकिनी जी की मुस्कान में अपनापन सा झलकता है.
2: अरे?
1: उनकी मीठी आवाज सुनकर हर श्रोता का दिल महकता है. सखी सहेली केवल कार्यक्रम नहीं रिश्तों की एक सुंदर डोरी है. ज्ञान मनोरंजन का अपनापन जिसकी हर बात बड़ी ही प्यारी है. यूं ही गूंजती रहे ये आवाजें खुशियों का संदेश सुनाती रहें. चंचल जी और मंदाकिनी जी के संग सखी सहेली यूं ही मुस्कुराती रहे.
2: क्या बात है यानी हमारी सखियों को हमारी सखाओं को हमारी मुस्कुराहट भी यहाँ से दिख जाती है ना.
1: ये जो सुनकर जो देखना होता है ना ये कई बार हम गानों में भी महसूस करते हैं कि किस तरह के जो भाव हैं और गायक जिस तरह से गाते हैं हम उसे पूरा महसूस कर पाते हैं. हम देख पाते हैं चाहे हमने वो चलचित्र ना देखा हो लेकिन वो भाव जिस तरह से चल रहे होंगे अपने दिमाग में एक चित्र हम बना लेते हैं.
2: बिल्कुल सही कहा आपने. और उद्घोषक जो खासतौर से जब प्रोग्राम प्रेजेंट करता है तो हमारे श्रोता एक पिक्चर बना के चलते हैं कि भाई चंचल जो है कैसी दिखती होंगी, चंचल लगती है कि नहीं, और मंदाकिनी जी कैसी लगती है, मुस्कुराकर बात कर रही है कि नहीं. उनकी एक पिक्चर चलती है और वो उसी हिसाब से सोचते भी और हमें भी अच्छा लगता है जब हमारे श्रोता उस पिक्चर में हमारी सूरत देखते हैं, बोलने का अंदाज देखते हैं, तरीका देखते हैं. तो चलिए अभी शिकायत करेंगे हमारे श्रोता की. दोनों सखियां अपनी तारीफों में उलझ गई है ना. तो अगर हम अपने जीवन में चंचल ये मूल मंत्र अपना लें कि बात बात पर हम शिकायत नहीं करें बल्कि हर बात के लिए शुक्रिया अदा करें तो शायद कहते हैं जिंदगी बहुत आसान बन जाती है और

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमात

तुमच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन बरवया बरवंटा घन मेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल. विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. ह्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीय. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास, वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा, हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचं आहे. संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की. आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय ह्या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने

कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता नैराश्य ह्याला तोंड देत असतो. ह्या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही, तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव, हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गराड्यात टिकून राहणं गरजेचं आहे, आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बर का. प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते, आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते.
आज

तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आली आहे का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. ह्या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच. पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी, लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग, ओव्या जतन करून ठेवल्यात. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स,
ऑडिओ बुक्स पॉड

पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचते. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानव जातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्यावर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्यावर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्यायी जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे. निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून, त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे. मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो. वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली. संतांचे शब्द हे केवळ श्लोक, अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे. या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिन

रामदास कामत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, वरात या चित्रपटातलं मादा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार बाळ पळसुले. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
4: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

राजा शिवछत्रपती या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत पंडित भीमसेन जोशी आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संगीत वसंत देसाई यांचं होतं. या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: एका नवीना निर्देशिका प्रसारिता, यस्यां सर्वैः तीर्थयात्रिभिः पञ्जीकरण प्रक्रियायाः अथ सुरक्षा मार्गदर्शिकानां निष्ठापूर्वकं दृढतापूर्वकं च पालनं कर्तुं समादिष्टम्। आकाशवाण्याः जम्मू वार्ताहरैः विज्ञापितं यत् सर्वोच्च न्यायालयस्य निर्देशानुसारं निर्धारिता यात्रिणां प्रतिदिनस्य संख्या सीमा सम्प्रत्यपि पूर्णतो प्रवृत्ता वर्तते। श्रद्धालवः परामृष्टाः यत् यात्रा प्रारम्भात् पूर्वमेव अग्रिम पञ्जीकरणं करणीयम्, अथ अनुमतिपत्रे उल्लिखिते दिनाङ्के एव यात्रा आरम्भणीया। प्रशासनेन स्पष्टीकृतं यत् अनुपदमेव पञ्जीकरणस्य सुविधा अत्यन्तं सीमितसंख्यासु एव उपलब्धा वर्तते। फीफा विश्वकप फुटबॉल प्रतिस्पर्धायां फ्रांस, मोरक्को, नॉर्वे, इंग्लैंड, स्पेन, बेल्जियम, अर्जेंटीना, स्विट्जरलैंड देशैः राउंड ऑफ 16 इत्याख्ये द्वंद्वे विजित्य अंतिमाष्टमेषु स्वस्थानं सुरक्षितम्। शुक्रवासरे तावत् प्रथमे प्रागुपान्त्यचक्रे रात्रौ सार्धैकवादने फ्रांस देशस्य स्पर्धा मोरक्को देशेन सह भविष्यति इति वार्ताः।
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 6:30 वाजले आहेत। थोड्याच वेळात कार्यक्रम क्रीडा विश्व।
2: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची। या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र। एक परिवार एक बँक।

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉ अभिजित वणिरे यांच्याशी आणि टी ट्वेंटी मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीच्या म्हणजे राऊंड ऑफ 8 टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. या स्पर्धेनं अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत. ब्राझील, नेदरलँड्स, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि जर्मनीसारखे बलाढ्य संघ स्पर्धेबाहेर पडले, तर नॉर्वे, केप वर्डे आणि डीआर कॉंगो सारख्या संघांनी लक्ष वेधलंय. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे सर. वणिरे सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: वणिरे सर. फिफा विश्वचषक स्पर्धा प्रथमच यावर्षी 48 संघांसह खेळवण्यात आली आहे. सुरुवातीला या नव्या स्वरूपावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतशी ती अधिक रंगतदार झाली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे?
2: साधारणपणे 1954 सालापासून ते 2022 सालापर्यंत जर विचार केला तर विश्वचषक स्पर्धेमध्ये 16, 24 आणि 32 संघ सहभागी होत होते आणि या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झालेले आहेत. यावर बरीच टीका पण झालेली होती की सुरुवातीचे सामने रंगतदार होणार नाहीत वगैरे अशी चर्चा झालेली होती. परंतु फिफाशी संलग्न असलेल्या देशांची आपण आकडेवारी जर पाहिली तर ती साधारणपणे 211 आहे आणि 211 पैकी 48 संघ जर स्पर्धेमध्ये खेळ जातील तर त्याचं प्रमाण फक्त 25% इतकंच आहे. आणि म्हणून 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे चांगलंच झालेलं आहे असं मला वाटतं. याचा फायदा झालेला आहे कारण अनेक चांगले संघ पात्रता फेरीतच बाद व्हायचे, त्यांना खेळायला या स्पर्धेमुळे मिळायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, ओशिनिया खंडांना या 48 संघांच्या सहभागामुळे अधिक जागा मिळाल्या. यापूर्वी फक्त

0: युरोप खंडातले संघ जास्त असायचे, परंतु आता इतर खंडातले सुद्धा देशांना त्यामध्ये प्रतिनिधित्व जास्त प्रमाणात मिळाले.
1: बरोबर.
0: फिफाचं प्रत्यक्षात असं मत आहे की अधिकाधिक देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे फुटबॉलची लोकप्रियता त्याचबरोबर गुंतवणूक वाढणार आहे. ज्यादा सामने झाल्याने प्रेक्षक, प्रसारण हक्क, प्रायोजक, तिकीट विक्री यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तसेच भारत आणि चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येचे देश, त्याचबरोबर आफ्रिकेतील अनेक देश या ठिकाणी फुटबॉलचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. म्हणून मला असं वाटतंय की 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले ते फारच चांगलं झालेलं आहे.
1: वणीरे सर, ब्राझील सारखा संघ जो 5 वेळा विश्वविजेता संघ, हा संघ उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर पडलेला आहे, या धक्कादायक निकालाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
0: ब्राझीलकडे जरी सर्वोत्तम प्रतिभा असली तरी सुद्धा सध्याच्या फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये बचाव सामन्याचं नियोजन, मिळालेल्या संधींचा फायदा घेणे, प्रत्येक मॅचला आखली जाणारी रणनीती याचा वापर करणं आवश्यक आहे. आणि या बाबी ब्राझीलच्या संघात यावेळी दिसून आले नाही. त्यांच्या बचाव फळीमध्ये प्रचंड ढिलाई दिसून आली. त्यांनी नेहमीची आक्रमक शैली वापरली नाही. काल नॉर्वे बरोबर झालेल्या सामन्यामध्ये हालांडनं बी रेषेच्या बाहेरून जोरदार फटका मारला, परंतु त्या ब्राझीलचा बचाव फळीतील खेळाडू पाहत उभारलेला, त्यानं हालांडला रिकाम सोडलं आणि गोलकीपरनं सुद्धा ती गोलपोस्ट कव्हर केला नव्हता. पण ते मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आक्रमक रणनीती ब्राझीलने या स्पर्धेमध्ये आखली नाही, त्याचा फटका या संघाला बसला.
1: तुम्ही आत्ताच नॉर्वेचा उल्लेख केला. नॉर्वेनं प्रथमच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, या संघाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
0: स्पर्धेला सुरुवात होत असताना नॉर्वेला या स्पर्धेचा डार्क हॉर्स म्हणून गणना केली गेली होती. त्यांनी मोठमोठ्या संघांना धक्का दिला आणि त्यामुळं या संघाचं नाव यापुढील विश्वचषकामध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आदरानं घेतलं जाईल. त्यांना कोणतीही टीम कमी लेखणार नाही. आणि याचं कारण म्हणजे या संघाचं वैशिष्ट्य, त्यांची असणारी संघ भावना, त्यांचा असणारा शिस्तबद्ध खेळ, वेगवान आक्रमणे आणि सर्वात महत्वाचं युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल, या सर्व बाबींमध्ये नॉर्वेनं आघाडी घेतली आणि त्यामुळे नॉर्वेनं केलेली ही कामगिरी नावाजण्यासारखीच आहे. ही त्यांची कामगिरी भविष्यात नॉर्वेच्या फुटबॉलला निश्चितपणे विकासाच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारी आहे.
1: बरोबर. वरिणे सर, जेव्हा जेव्हा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा येते तेव्हा तेव्हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजे गोट, मराठीत म्हणायचं झालं तर सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू कोण, ही चर्चा तुफान रंगत असते. सध्या तरी लिओनल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बाप्पे यांच्यामध्ये खूप चुरशीची झुंज सुरू आहे. तुमच्या मते सर्वोत्तम खेळाडू कोण?
0: आपण उल्लेख केला त्याप्रमाणे लिओनल मेस्सी, रोनाल्डो, एम्बाप्पे यापैकी सर्वोत्तम कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देणं हे थोडंसं कठीण आहे. कारण हे तिन्ही खेळाडू त्यांच्या त्यांच्या जागेला सर्वोत्तम आहेत. आतापर्यंत मेस्सीने बेस्ट प्लेअर ऑफ द इयर 8 वेळा पुरस्कार घेतलेला आहे. रोनाल्डोने 5 वेळा हा पुरस्कार घेतलेला आहे. परंतु एम्बाप्पेने मात्र अजून तो हा पुरस्कार एकदाही जिंकलेला नाही. म्हणून काही या तीन खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. रोनाल्डोचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं फिटनेस, त्याचं सातत्य, महत्वाच्या मॅच मध्ये त्याची गोल करण्याची कला. मेस्सीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं अचूक फिनिशिंग, बेस्ट ड्रिबलिंग आणि बेस्ट पासिंग. तो प्लेमेकर म्हणून ओळखला जातो. तो संपूर्ण टीम स्वतः खेळवतो. आणि एम्बाप्पेचा विचार करायचं झालं तर एम्बाप्पे सारखा जलद खेळ करणारा अटॅकिंग प्लेअर, तो बेस्ट फिनिशर सुद्धा आहे, तो बेस्ट पास देणारा पण आहे आणि संघ भावना राखणाराही आहे. अशी या तिन्ही खेळाडूंची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तिघांमध्ये तुलना करणं हे थोडस चुकीचं ठरेल. तरी माझं वैयक्तिक मत विचाराल तर थोडासा मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो.
1: बरोबर. मेस्सी या तिघांमध्ये वरचड वाटतो. वणीरे सर, हे तुमचं मत खूप छान आहे. आणि आपण पुढे जाऊया मुलाखतीच्या मध्ये. यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी कोणते दोन बलाढ्य संघ रंगणार, ही सुद्धा चर्चा तितक्याच पद्धतीनं रंगते. तुमचं मत याविषयी काय आहे?
0: विश्वचषक स्पर्धा सुरू होत असताना बऱ्याच संघांचं नाव घेतलं जायचं की हा संघ विश्वचषक जिंकणार. परंतु भले संघ या स्पर्धेतून आता बाद झालेले आज सकाळपर्यंत तरी दिसलेले आहेत. पोर्तुगाल फायनलला येणार असं म्हणत होते पण तोही संघ बाहेर पडलेला आहे. आता पुढच्या ज्या उपांत्य पूर्व फेरीतील लढती होणार आहेत त्यामध्ये फ्रान्स आणि मोरोक्कोची मॅच होणार आहे, स्पेन आणि बेल्जियमची होणार आहे, नॉर्वे आणि इंग्लंडची होणार आहे आणि अजून स्वित्झर्लंडच्या 4 संघांमध्ये अजून सामने व्हायचे आहेत. आता या सर्व ड्रॉचा जर विचार केला तर

0: फ्रान्सने बेल्जियमची मॅच पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मे पसंती बेल्जियमला देणार आहे, स्पेनला देणार नाही. त्यानंतर अर्जेंटिना आणि नॉर्वेची मॅच पडण्याची शक्यता आहे असं मला वाटतं, कारण नॉर्वे हा डार्क हॉर्स म्हणून या स्पर्धेत आलेला आहे. इंग्लंडला त्यांनी एखाद्या वेळा पराभूत आणि अर्जेंटिना हा फायनल पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं मला वाटते. त्यामुळे अंतिम चार संघ कोणते येतील हे आत्ताच सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल. तरीही जगातील सर्व फुटबॉल प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये फायनल झाली पाहिजे.
1: वणीरे सर, आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता या विश्वचषकात गोल्डन बूट हा जो एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो, या पुरस्कारासाठी कोण प्रमुख दावेदार आहे असं तुम्हाला वाटतं?
0: आता गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी सद्यस्थिती पाहिली तर एम्बापे, मेस्सी आणि नॉर्वेचा हालांड
1: बरोबर
0: हे तीन खेळाडू प्रत्येकी 7 गोल करून प्रथम स्थानी आहेत. आणि त्यांच्यानंतर इंग्लंडचा हॅरी केन हा 6 गोल करून द्वितीय स्थानावर आहे. आता जिंकत गेलेल्या संघांचा विचार केला तर या चारही खेळाडूंचे संघ अजून स्पर्धेमध्ये जिवंत आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळं या चार संघापैकी जो संघ शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत खेळत जाईल आणि या चार खेळाडूंपैकी जो खेळाडू गोल करेल त्याला गोल्डन बूटचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
1: वणीरे सर, स्पर्धेतून संघ बाहेर पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. नेमार, लुका मोड्रीच आणि आता त्याच्यात भर पडली आहे ती ख्रिस्तियानो रोनाल्डोची. या तिघांच्या कारकिर्दीकडे तुम्ही कसं पाहता?
0: नेमार आणि लुका मोड्रीच त्याचबरोबर रोनाल्डो यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे, परंतु हे तीनही खेळाडू यांची अनुपस्थिती नेहमीच त्यांच्या संघांना जाणवणार आहे. कारण हे तिन्ही खेळाडू आक्रमक खेळाडू होते, त्यांचं ड्रिबल जे होतं ते अतिशय वेगवान होतं आणि गोल करण्याची जी अॅक्युरेसी आहे ती त्यांची अगदी परफेक्ट होती. त्यांच्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची ताकद होती आणि ते सर्व गुण नेमारचे पण होते. तो सर्वोत्तम मध्यरक्षक, अचूक पास देण्याचे त्याचं कौशल्य होतं, त्याची गती नियंत्रित करत होता आणि अशा पद्धतीचं त्याचंही वैशिष्ट्य होतं. आणि मॉड्रिकचं जर विचार करायचं झालं तर त्याच्याकडे लीडरशिप प्रचंड चांगली होती आणि म्हणून या तिघांचीही कारकीर्द अभ्यास म्हणून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.
1: बरोबर. वणीरे सर, आपण या विश्वचषकामध्ये आढावा घेतला तर केप वर्दे आणि डॉमिनिक रिपब्लिक कॉंगो यासारखे एक अतिशय छोटे देश होते, म्हणजे लोकसंख्या, आकारमान यांच्या मानानं या देशांनी सुद्धा लक्ष वेधलंय, त्यांचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल?
0: केप वर्दे आणि डीआर कॉंगो सारखे जे लहान लहान देश होते या देशांनी या विश्वचषक स्पर्धेमध्ये निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. हे दोन्ही देशांची नावं आपल्याला कुणाला माहीत पण नसतील अशा पद्धतीचे हे दोन देश होते, परंतु त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेत केली. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की संघाची कामगिरी ही त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून नसते.
1: बरोबर.
0: त्यामध्ये असणारी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि संघ बांधणीसाठी आवश्यक असणारे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं आहे. या दोन्ही संघामध्ये एकही स्टार खेळाडू नव्हता, तरीही या दोन्ही संघांनी एकसंध संघ म्हणून खेळ केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मोठ्या संघांना हरवता आलेलं आहे आणि हे या संघांनी दाखवून दिलेलं आहे.
1: आपण लोकसंख्या हा विषय काढला आणि आपण पाहिलं तर या दोन देशांची म्हणजे डीआर कॉंगो आणि केप वर्दे यांची लोकसंख्या 5 लाख सुद्धा नाही, पण या फिफा विश्वचषकाच्या नकाशावर 1.5 अब्ज ही लोकसंख्या असलेला भारत, चीन सारखे देश नाहीत, तर काय कारण असेल?
0: लोकसंख्येवर संघाची कामगिरी अवलंबून नसते, त्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, त्याही पेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं असतं. आता 150 कोटीची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारताचं भारतामध्ये फक्त खेळाडू तयार करून चालणार नाही तर त्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती मजबूत करावी लागेल.
1: बरोबर.
0: एक तर दर्जेदार प्रशिक्षक आपल्या संघांना लाभले पाहिजेत किंवा बाहेरच्या देशातले प्रशिक्षक या ठिकाणी नेमले पाहिजेत. देशात ठिकठिकाणी अकॅडमी स्थापन केल्या पाहिजेत. सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा जो आहे तो सुधारणा झाल्या पाहिजेत. खेळाडूला वयाच्या 10व्या वर्षापासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले पाहिजेत. म्हणजे काय तर ज्या अकॅडमी देशामध्ये स्थापन कराव्या असं मी म्हटलं त्या अकॅडमीमधून वयाच्या 10व्या वर्षापासून खेळाडू दत्तक घेतले पाहिजेत आणि वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांना जास्तीत जास्त बाहेरच्या देशातील संघांबरोबर खेळायला मिळालं पाहिजे. जेव्हा ते 10व्या वर्षी अशा पद्धति

0: जी सराव सामने बाहेरच्या देशात जाऊन खेळतील तेव्हा ते वयाच्या 16-17-18 वर्षी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीने करू शकतील. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा ज्या आहेत त्या अधिक पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि त्यामधून प्रतिभा शोधणं गरजेचं आहे तर आपल्या देशांना विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल.
1: बरोबर वणिरे सर, तुम्ही आता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या एकंदर स्पर्धेची वाटचाल याचं आणि भारताला पुढे जाण्यासाठी कसली आवश्यकता आहे याचं अतिशय उत्तम विश्लेषण केलं. वणिरे सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी ही चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी. यानंतर आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करणार आहोत. मुंबई क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या परंपरेत T20 मुंबई लीगनं नव्या प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 मुंबई लीग स्पर्धेत पुरुष गटात मराठा रॉयल्स तर महिला गटात सोबो मुंबई फाल्कन्स यांनी विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेचा आढावा तसेच भारतीय क्रिकेटचं वर्तमान आणि भविष्यातील दिशा याविषयी मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि BCCIचे Level 3 प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दहाड सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार.
1: दहाड सर, नुकतीच पार पडलेली T20 मुंबई लीग स्पर्धा ही तुम्ही कशी पाहता? एकूण या स्पर्धेबाबत तुमचं काय मत आहे?
2: मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही T20 स्पर्धा माझ्या दृष्टीने ही मुंबई क्रिकेटसाठी निश्चितच गेम चेंजर किंवा ज्याला आपण म्हणतो की मुंबई क्रिकेटला नवीन कलाटणी देणारी नक्कीच ठरणार. आणि ह्या स्पर्धेमध्ये केवळ नव्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळाली नाही तर त्याचप्रमाणे प्रायोजक, वेगवेगळे ज्यांना आम्ही ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणतो आणि त्याचप्रमाणे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या आणि वेगवेगळ्या स्किल असलेल्या खेळाडूंना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर खेळायची ही संधी मिळाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच पुढे ही स्पर्धा ठरणार मुंबईसाठी आणि भारतासाठी.
1: 2026 T20 मुंबई लीग मधून मुंबई आणि भारतीय क्रिकेटला नेमकं काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
2: सर्वात पहिले तर मुंबई क्रिकेट ही वंचित होती T20 क्रिकेट पासून की जिथे, तर त्याच्यामुळे एक जो अत्यंत महत्वाचा जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता मुंबई क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ जाण्याकरता, तर तो प्लॅटफॉर्म पूर्णपणे मिळालेला आहे. आणि दुसरा विशेष म्हणजे की अगदी म्हणजे जर महिला क्रिकेटमध्ये बघितलं तर 13 वर्षाच्या मुलींनी सुद्धा T20 मध्ये पदार्पण केलं आणि त्याचप्रमाणे 32 वर्षाची सुद्धा खेळाडू खेळली. ही जी काय एक रेंज मिळालेली आहे गुणवत्तेची, जी आपण एकदा आपल्याला IPL मध्ये पाहायला मिळाली की कुठे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पण खेळला आणि जिथे यु नो 42 वर्षाच्या प्रवीण तांबेने सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स केला होता IPL मध्ये, तर मला असं वाटतं की ही जी रेंज आहे ही रेंज गुणवत्तेला वाव देणारी अत्यंत महत्वाची ठरणार मुंबई क्रिकेटसाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी.
1: बरोबर. दहाड सर, राज्य संघटनांकडून अशा अनेक T20 लीग आता उदयास आलेल्या आहेत. जशी आपण पाहतोय की T20 मुंबई लीग असेल, विदर्भ प्रीमियर लीग असेल आणि महाराष्ट्र क्रिकेट लीग असेल, अशा अनेक राज्यांमध्ये पण सुरू झाल्या आहेत, जशी बंगालची असेल. तर या सगळ्या लीगचा जर आपण विचार केला तर तिथून खरंच गुणवत्ता आपल्याला मिळते?
2: हो, निश्चितच. आणि आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की मध्ये कोविडच्या मुळे थोडासा खंड पडला होता मुंबई क्रिकेटच्या T20 ला, परंतु त्याच्या अगोदर जी T20 क्रिकेट झाली होती त्याच्यामध्ये शिवम दुबेने अप्रतिम परफॉर्मन्स केला होता आणि केवळ त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आणि जो त्यांनी रणजीमध्ये सुद्धा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली होती त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. म्हणून ह्या स्पर्धामधून दर्जेदार खेळाडू घडणारच घडणार आणि विशेष करून महिलांच्या सुद्धा T20 लीग सुरू झाल्यामुळे आता भारताला महिला क्रिकेटमध्ये सुद्धा अजून जास्त दर्जेदार खेळाडू मिळतील.
1: बरोबर. तुम्ही दहाड सर आता म्हणालात की महिलांमध्ये सुद्धा उत्तमोत्तम क्रिकेटपटू मिळतील. तुम्ही MCAच्या महिला टॅलेंट हंट कार्यक्रमाचे सुद्धा प्रमुख प्रशिक्षक आहात. महिला T20 मुंबई लीगचा आपण दर्जा बघितला, त्याच्यातली स्पर्धात्मकता बघितली आणि तिथेच 13 वर्षाची एक स्वरा जाधव नावाची खेळाडू सुद्धा बघितलीत, एकंदर या स्पर्धेचं तुम्ही कसं वर्णन कराल?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जी जबरदस्त त्यांनी रेंज दिली आणि महिला क्रिकेटला जे प्राधान्य मिळालं, आज जर त्यांना म्हणतो ना एक व्यासपीठ मिळालं की ज्याच्यामध्ये

0: महिला क्रिकेटला सुद्धा त्या दर्जाला खेळणं काय आहे, तो अनुभव काय आहे, तो थरार काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अप्रतिम अनुभव मिळालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की वर्ल्ड कप मध्ये 337 केले ऑस्ट्रेलियाने आणि ते भारतीय क्रिकेट संघाने चेस केले, त्यामुळे मुलींचा सुद्धा गेम अजून वेगवान होणार, त्यांची फटकेबाजी त्यांची गोलंदाजी सुद्धा अजून जास्तीत जास्त स्पर्धात्मक होणार. आणि त्याची ही जी रचना झालेली आहे की आज म्हणतो ना की आज पाया मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठेवला आहे, म्हणून मला असं वाटतं की एक नवीन विश्वास उदयाला येणार आहे की जे म्हणजे नुसतं केवळ महिला क्रिकेटपटूंनाच नाही तर अख्ख्या भारतातल्या तरुण महिला खेळाडूंसाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असणार आहे.
1: बरोबर. खडूस वृत्ती ही मुंबई क्रिकेटची खरी ओळख असते. सध्याच्या क्रिकेटकडे पाहता मुंबईमध्ये ही खडूस वृत्ती खरंच अस्तित्वात आहे का, याविषयी काय सांगाल?
0: तर खरं सांगायचं म्हणजे इथे माझं थोडं परखड मत आहे की आता खडूस वृत्ती फारशी पाहायला मिळणार नाही आणि मुंबईची जी खडूस वृत्ती आहे ती सुद्धा दिवसेंदिवस थोडीशी कमी होणारच. आणि त्याचं कारण मुंबई क्रिकेटर असं नाहीये, त्याचं कारण आहे की दोन विरोधाभास असलेले क्रिकेटचे फॉर्मॅट. एकीकडे आपण 4 दिवसाची कसोटी सामने 5 दिवसाचे कसोटी सामने खेळायची इच्छा ठेवतो की जिकडे अपेक्षा आहे की फलंदाजांनी खूप छान चिवटपणे खडूस वृत्तीने फलंदाजी करावी, विकेट न घालवता रन जमवावे, ते पण 4-5 दिवसाच्या अंतराळात. आणि दुसरीकडे असा खेळ आहे की जिकडे फारसा विचार न करता केवळ चेंडू बघायचा आणि तो चौफेर फटकेबाजी करून वेगात धावा गोळा करायचा. त्यामुळे हे असे दोन विरोधाभास असल्यामुळे ती खडूस वृत्ती मुंबईची कितपत जपली जाईल मला खरोखर शंका आहे. आणि जिद्द आणि लढाऊपणा जरी असला तरी एवढ्या विरोधाभासामुळे आणि विशेष करून दुसरे राज्य सुद्धा इतके अप्रतिम त्यांच्या क्रिकेटच्या अकॅडमीज त्यांच्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्यांचे वेगवेगळे जे हाय परफॉर्मन्स सेंटर झालेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा खूप जोरदार खेळत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची जिद्द आणि लढाऊ वृत्ती इथे खूप जास्त पणाला लागेल आणि त्याचप्रमाणे जर मुंबईने जर का ह्या गोष्टींचं लक्ष नाही दिलं तर मग निश्चितच मुंबई क्रिकेटची उंची ती राहणार नाही की जी 7-8 वर्षापूर्वी अबाधित होती.
1: बरोबर. आपण जसं पाहतो की मुंबईनं कर्णधार सुद्धा चांगले दिलेत. जसं आपण पाहिलं की 19 वर्षाखालील जो विश्वविजेता संघ होता या विश्वविजेत्या संघाचं नेतृत्व केलं ते आयुष म्हात्रेने आणि आता श्रेयस अय्यर हा भारताच्या T20 संघाचा कर्णधार आहे. IPL मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघही नेतृत्व करत होते. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
0: मुंबईचं क्रिकेट हे खडूस असल्यामुळे विकेट कशा काढायच्या हे कायम चॅलेंज असायचं कुठल्याही गोलंदाजी संघासाठी आणि गोलंदाजीच्या कर्णधारासाठी. आणि आपण जसं की बघतो की कर्णधार पद हे महत्वाचं असतं की तुम्ही तुमचे गोलंदाज कसे वापरून घेता आणि त्यांच्याकडून कसे फील्ड सेटिंग करून कसे तुम्ही विकेट्स मिळवतात. आणि त्यामुळे मुंबईने कायमच म्हणजे गावस्कर सरांपासून ते त्यांच्या अगोदरपासून ते आत्ता अगदी आत्तापर्यंत श्रेयस अय्यरपर्यंत कायम दर्जेदार कर्णधार दिलेच आहेत कारण मुंबईचं खडूस क्रिकेट. त्यामुळे आपल्या कर्णधारांना घरीच इतकी जबरदस्त प्रॅक्टिस मिळते की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या एवढे खडूस क्रिकेटर आणि नुसते खडूसच नाही तर एवढे क्रिकेटर म्हणजे मुंबईमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ 100,000 क्रिकेट खेळाडू खेळत असतील. तर म्हणून नेतृत्व गुण हे मुंबई क्रिकेटमध्ये कायम असणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते चमकणार. आणि श्रेयस अय्यरची विशेषता काय आहे की तो त्याच्या खेळाडूंवरती भरपूर विश्वास ठेवतो, त्यांना सहजतेने आपला नैसर्गिक खेळ करता येईल अशी संधी सुद्धा देतो आणि विशेष म्हणजे की तो विनाकारण क्रिटिकल होत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे कुठे ना कुठे जे मी महेंद्रसिंग धोनीच्या काही गुणांची जी विशेषता होती की शांत राहणे, कमी बोलून जास्त लक्ष देणे आणि जेवढं बोलायचं तेवढं मोजकच बोलायचं आणि योग्य सिच्युएशनला योग्य गोलंदाज किंवा फलंदाजाला फलंदाजी द्यायची, मला असं वाटतं की हे सगळे गुण श्रेयस अय्यरला एक अप्रतिम कर्णधार म्हणून ख्याती मिळून देणारच देणार.
1: संदीप दहाड सर, क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आज तुम्ही आलात आणि T20 मुंबई लीग आणि भारताची वाटचाल या संदर्भात आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आता आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करीत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात इंग्लंडवर 17 चेंडू आणि 7 गडी राखून

0: मात करीत महिला टी ट्वेंटी विश्वचषक 2026 विजेतेपद पटकावलं. सामनावीर बेथ मुनीनं 64 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आर प्रज्ञानंद यांनी अखेरच्या दिवशी दमदार पुनरागमन करत ग्रँड चेस टूर क्रोएशियन लीग स्पर्धेत 21.5 गुणांसह संयुक्त तिसरं स्थान पटकावलं, तर डी गुकेश 6व्या स्थानावर राहिला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि टी ट्वेंटी मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा विश्व क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 6:55 झालेली आहेत.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक

0: उपक्रम स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI. इससे बेहतर कुछ नहीं.
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे आणि KM रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक

कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला, यात सुमारे 16 अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41%पर्यंत वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाता परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला, त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं
नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी

कामांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण

0: मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:10 होत आहेत. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर HOD

ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिडचा जरूर उपयोग करा.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. आजचं विधिमंडळ समालोचन सुरुवातीला ऐकूया. विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल. त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड. धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली. लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही पण कनेक्टिंग लिंकच तुटली. 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा मला सवय आहे पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5 दरड कोसळून 3 तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली.

0: लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उताऱ्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जेजे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि

0: जवार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम आदिवासी डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. यासंदर्भात 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचकस्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

संध्याकाळचे 7:30 वाजतायत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझा आभार, माझा शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार ह्या कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 निज ज्येष्ठ शके 1948, दिनांक 8 जुलै 2026. मंडळी, आज ऐकूया सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन याविषयी अमोल दहीफळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीशी निगडीत आणि अतिशय महत्वाचा असा विषय म्हणजेच सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन किंवा नियोजन याविषयी बोलणार आहोत. कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या भागातील शेतकरी दरवर्षी एक वेगळीच परिस्थिती अनुभवताना आपल्याला दिसत असतो. पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस, नद्या, नाले हे तुडुंब भरलेले असतात, पण पावसाळा संपला की अगदी काही महिन्यामध्येच पाण्याची टंचाई ही जाणवू लागत असते. याला अनेक कारणंसुद्धा आहेत. काही ठिकाणी उताराची जमीन आहे, काही ठिकाणी तांबडी माती आहे, किंवा काही ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता ही मुळातच कमी आहे, किंवा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. त्यामुळे पाणी आहे तेव्हा ते आपण साठवणं आणि ते जपून वापरणं हे खरं तर आजच्या काळाची गरज आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्यासाठी कशी एक वरदान ठरू शकते याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी संशोधन केंद्र पालघर येथील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर अमोल दहीफळे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो.
1: सर, आता पहिल्यांदाच असं सांगा, सूक्ष्म सिंचन जे आपण म्हणतो तर हे नेमकं काय, म्हणजे काय सांगाल तुम्ही?
2: सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे की पाणी हे महत्वाचं नैसर्गिक स्रोत आहे जे शेतीसाठी वापरतो. आता सूक्ष्म सिंचन म्हणजे पिकासाठी जी पाण्याची गरज असते ती लाभवण्यासाठीची जी पद्धत आहे. अगोदर जुन्या काळामध्ये जेव्हा आधुनिक शेती नव्हती तेव्हा पाटाने पाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना देत असायचे, पण आज आपण बघतोय की पाण्याचा तुटवडा झालेला आहे, कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे आणि कमी वेळेत अधिक उत्पादन घेण्यासाठी ज्या सिंचनाच्या पद्धती आहेत त्याच्यामधली ही एक सूक्ष्म सिंचन पद्धत आहे. सूक्ष्म सिंचन पद्धत म्हणजे ठिबक सिंचनद्वारे पाणी देणे किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे किंवा आजकाल छोटे तुषार पद्धती आहेत ह्या पद्धतीने पाणी दिलेला सूक्ष्म सिंचन पद्धत मिळतात. म्हणजे पिकाच्या मुळाशी आणि योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत जी पाणी देण्याची पद्धत आहे पिकाच्या गरजेनुसार ह्या पद्धतीला सूक्ष्म सिंचन पद्धत अशी म्हणतात. म्हणजे आपण ठिबक सिंचन पद्धत जेव्हा बघतो तेव्हा त्यामध्ये थेंबाथेंबाने पाणी देतो, पिकाच्या मुळाशी देतो आणि त्याचा उपयोग पूर्णपणे होतो. ह्या ज्या पद्धती आहेत ह्यांना आपण सूक्ष्म सिंचन पद्धती असं संबोधलं जातं.
1: बरोबर. पण सर, आता या सूक्ष्म सिंचनाची का आपल्याला गरज आहे, काय सांगतो?
2: सूक्ष्म सिंचन पद्धतीची गरज ही फार महत्वाची आहे. ह्या पद्धतीमध्ये सगळ्यात मोठ्याची गोष्ट आपण सांगितलं की पाण्याचा जो मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो तो कुठेतरी आपल्याला कमी करायचा आहे. पाटामधनं शेतकरी जे पाणी देतात त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो आणि पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं तर तो कमी करण्यासाठी काय होतं की खोलवरती पाणी झिरपून वाया जातं ते कुठेतरी रोखण्यासाठी आणि मुख्यतः काय होतं की पाण्याचा बाष्पीभवनामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होतो ते कमी करण्यासाठी आणि पाण्याचा जेव्हा मोठ्या प्रमाणात आपण वापर करतो त्यामुळे तिथे तणांचा पण प्रादुर्भाव जाणवतो. तो पण तणांचा प्रादुर्भाव हे सूक्ष्म सिंचन पद्धतीने मोठ्या प्रमाणात कमी करता येतो आणि यामुळे थेट आपण मुळापर्यंत पाणी देऊ शकतो, पाण्याचा अपव्यय कमी करू शकतो आणि

0: थोड्या पाण्यामध्ये एक चांगलं आणि अतिशय सक्षम शाश्वत उत्पादन आपण पिकाचं घेऊ शकतो, हे गरजेचं आहे.
1: बरोबर. आता सर, या सूक्ष्म सिंचन प्रणालीचे जे काही मुख्य घटक असतील तर ते कोणते आहेत? मग
0: सूक्ष्म सिंचन पद्धतीचे जे आपण घटक आहेत, या घटकांमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते पंपचं सेट असतो, पंप युनिट आहे ते एक महत्वाची गोष्ट आहे. नंतर फिल्टर असतात, त्याच्यामध्ये वाळूचं फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असतील. नंतर त्याच्यामध्ये मुख्य पाईपलाईन असते, त्याला मेन लाईन म्हणतात. परत सबलाईन, त्याचे छोटे छोटे इमिटर्स आहेत, उप पाईपलाईन असतील.
1: बरोबर.
0: नंतर छोटे छोटे ड्रिपर्स असतात, इमिटर्स असतात, छोटे छोटे तुषार सिंचनाचे पाईप्स असतात. हे जे वेगवेगळे असे घटक आहे, हे घटक योग्य प्रमाणात त्याची निगा राखणं पण महत्वाचं आहे. याच्याबद्दल सखोल माहिती घेऊनच मग या पद्धतीला सुरुवात
1: करणं गरजेचं आहे.
0: निश्चित.
1: आता सर, या सिंचनाचं जे शास्त्रीय नियोजन आहे तर हे शेतकऱ्यांनी कसं करायला हवं?
0: तर शेतकऱ्यांनी शास्त्रीय नियोजन करताना आपण कोणतं पीक घेणार आहोत, ते किती दिवसाचं आहे, त्याची पाण्याची जी गरज
1: आहे
0: किती आहे, ही शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रज्ञांनी वेगळ्या वेगळ्या पिकावरती प्रयोग करून हे सिद्ध झालेलं आहे. तर जे सिद्ध झालेले निष्कर्ष आहेत, ह्या निष्कर्षानुसार त्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे की ह्या ह्या माझ्या अमुक अमुक भाजीपाल्याची आपण जेव्हा लागवड करतो त्याची पाण्याची गरज एवढी आहे, त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन केलं पाहिजे. तर ह्या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, तर पिकाच्या पाण्याची गरज झाल्यानंतर आपल्या विभागामध्ये वारा किती आहे, ऊन किती आहे, ह्याचं पण यानुसार त्या पिकाच्या पाण्याची गरज असते. आणि पिकाची जी गरज आहे, हे जेव्हा वातावरणामध्ये तापमान वाढतं त्याच्यामुळे बाष्पीभवन वाढतं, ह्या बाष्पीभवनाच्या घटकावरती पिकाच्या पाण्याची गरज अवलंबून असते. तर हे एक सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मातीचा प्रकार असेल, पिकाच्या वाढीच्या अवस्था असतील किंवा पिकाची पाण्याची गरज आहे, हे शास्त्रीयदृष्ट्या शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
1: बरोबर.
0: शेतकरी मुळात काय करतो की जस्ट थोडस कोरडं झालं की लगेच पाणी देतात, कोरडं झालं की लगेच पाणी देतात, पण असं नसतं. जी पिकाची गरज आहे त्या गरजेनुसारच पाणी शास्त्रीय दृष्ट्या दिलं गेलं पाहिजे, तेव्हाच तुमच्याकडचं पाणी वाचणार आहे आणि पीक योग्य होणार आहे. काही काही वेळेस असं दिसतं की पिकाला पाण्याची गरज नसताना शेतकरी उपलब्ध आहे म्हणून मोठ्या प्रमाणात पाणी देतात आणि ते पिकाची वाढ फक्त नुसती वाढ होते आणि त्याच्याकडचं उत्पादन फळांना येणार त्याचं उत्पादन कमी मिळतं असं बऱ्याच आढळतं. तर हे प्रकर्षाने टाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. आता सर, कोकणातील जी पिकं आहेत तर त्यासाठी या सूक्ष्म सिंचनाचा कसा उपयोग होतो?
0: आता आपण जर कोकण विभागाचा विचार केला तर रबीमध्ये सिंचनाखालीचा जो टक्केवारी आहे ही जर आपण महाराष्ट्राच्या इतर विभागाशी तुलना केली तर तुलनेने ही कमी आहे. आणि कोकणामध्ये प्रामुख्याने जी पिकं घेतली जातात त्याच्यामुळे फळ पिके आहेत, भाजीपाला आहेत किंवा काही ठिकाणी केळीसारखी नगदी पिकं पण घेतात. तर फळ पिकामध्ये आंबा, नारळ, काजू, सुपारी तर ही पिकं आहेत ज्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन करू शकतो. भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, काही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता कलिंगड आहे, खरबुजाकडे काही शेतकरी भाजीपाला लावत आहेत. तर भाजीपाल्यासाठी विशेषतः ह्या सूक्ष्म सिंचनाचा अतिशय चांगला शास्त्रीय दृष्ट्या ह्याचे आम्हाला निष्कर्ष दिसलेले आहेत. ह्या निष्कर्षातून असं दिसतं की जेव्हा शेतकरी आधुनिक सिंचनाची कास धरेल तर निश्चितच त्याच्या उत्पादनामध्ये भाजीपाल्याच्या हा फार मोठ्या प्रमाणात फरक पडतो. चांगलं शाश्वत आणि मजबूत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ह्या सूक्ष्म सिंचनाची कास ही धरली पाहिजे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि काही काही ठिकाणी केळीसारखं नगदी पीक लावतात त्याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. सिंधुदुर्गामध्ये काही भाग आहे त्या भागामध्ये ऊसाची पण लागवड केली जाते, त्या शेतकऱ्यांनी त्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. आमचे जे निष्कर्ष आहेत प्रयोग आहे त्याच्यामध्ये असं नाही जाणतं की काजू सारखं जे पीक काजू पिकासाठी सुद्धा जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर काजूच्या उत्पादनातही चांगल्या मोठ्या 10-15% वाढ दिसते, आंब्यामध्ये पण दिसते. तर ही जी सगळी पिकं आहेत ह्याच्याकडे व्यवस्थित जर सूक्ष्म सिंचनाचा वापर करून त्याचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचे भरपूर फायदे दिसतात.
1: अच्छा सर, आता हा उपयोग तुम्ही सांगितलात सिंचनाचा, पण या सिंचनाचे फायदे सुद्धा काही आहेत नाही का? त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पाण्याची 30-60% पाण्याची बचत होते. आपल्याकडचा जो नैसर्गिक स्रोत आहे ज्यावरती पिकासाठी जे लागतं त्याची बचत होते आणि 20-40% भाजीपाला असेल किंवा इतर नगदी पिक असेल त्यांच्या फळामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे मी नमूद करू इच्छितो की खतांचा कार्यक्षम दृष्ट्या त्याचा वापर केला जातो. जेव्हा आपण ठिबकद्वारे विद्रव्य खतांचा वापर करतो त्याला फर्टिगेशन असं म्हणतात. आपल्याला माहित असेल की काही काही शेतकरी करतात तर त्या फर्टिगेशनद्वारे खतांचा योग्य प्रमाणे योग्य ठिकाणी तो वापर केला जातो त्याच्यामुळे उत्पादकतेमध्ये फार फरक पडतो आणि जो तणांचा प्रादुर्भाव आहे, कीड रोगांचा प्रादुर्भाव आहे, या प्रकर्षाने कमी होतो. आणि उत्तराच्या जमिनी असतील नाही, काही ठिकाणी उत्तराच्या जमिनी डोंगर माथ्यावरती शेतकरी लावतात तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमाद्वारे जर उंचावरती पाण्याचा साठा केला आणि खाली जर जर ड्रिप
1: माध्यमाने
0: पाणी दिलं तर निश्चितच त्याचा वापर फळबागांसाठी फार चांगला होतो.
1: बरोबर, आणि पाण्याची बचत पण.

0: मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. मी सांगितल्याप्रमाणे 60% निष्कर्षामध्ये दिसलेलं आहे मला की बचत होते.
1: आता सर, खत देण्याची जी आधुनिक पद्धत आहे, तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात की फर्टिगेशन
0: म्हणजे विद्रव्य जी खत आहेत, सगळीच खत आपण ड्रीपद्वारे देऊ शकत नाही. ठिबक सिंचनाद्वारे विद्रव्य खतांचा शिफारसीनुसार वापर करणे ह्याला फर्टिगेशन असे म्हणतात. त्या फर्टिगेशनद्वारे जी खतांचं शिफारसीत मात्रा आहेत, त्या शिफारसीत मात्रांसाठी थोडंसं तांत्रिक मार्गदर्शन शास्त्रज्ञाकडनं, विद्यापीठाकडनं, शेतकरी मित्रांनी जर घेतलं तर ह्याचा अतिशय चांगला वापर पिकाच्या वाढीसाठी होतो. आणि ते आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, पिकाच्या गरजेनुसार, शिफारसीत खताच्या मात्रेनुसार, कधी केव्हा काय कोणतं अन्नद्रव्य त्या पिकाला हवंय आणि किती प्रमाणात हवंय, तर हे ह्याद्वारे सुनिश्चित करू शकतो आणि एक चांगल्या प्रकारे आपण पिकाची वाढ होण्यासाठी ते चांगल्या प्रमाणे देऊ शकतो. आणि थेट मुळांच्या पर्यंत खत जात असल्यामुळे ते लगेच पिकाला उपलब्ध होतं आणि पिकाच्या वाढीसाठी जोमदार उत्पादन असतं हे फार महत्वाचं आहे. आणि नुसतं जर तुम्ही फर्टिगेशनचा वापर केला तरी पण उत्पादनामध्ये एक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते.
1: बरोबर. पण सर, यामध्ये काही आता अडचणी अशा आहेत का आणि मग आपण काय उपाययोजना करू शकतो?
0: अडचण जेव्हा सूक्ष्म सिंचन पद्धत कोणता पण शेतकरी वापरण्याचा विचार करतो त्याच्यात थोडीशी आर्थिक बाब आहे. सुरुवातीचा खर्च जो आहे थोडासा जास्त आहे. नंतर त्याच्यामध्ये तांत्रिक बाब अशी असते की ठिबक सिंचन वापरणारा, ज्या ठिबक सिंचनाच्या नळ्या आहेत किंवा जे ड्रिपर्स आहेत ते चोक होऊ शकतात. जर पाणी ऍसिडिक असेल तर त्याच्यामध्ये सॉल्ट क्षार जमा होतात आणि त्या क्षारामुळे पाण्याचा एक वापर व्यवस्थित झाडापर्यंत जात नाही. त्याच्यासाठी त्याची निगा राखणे फार गरजेचं, त्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन, थोडंसं प्रशिक्षण
1: आवश्यक आहे.
0: आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाद्वारे एक चांगल्या भरपूर योजना आणि त्याच्यावर निधी पण, अनुदान पण उपलब्ध आहे. आणि नियमित देखभाल आणि शास्त्रज्ञ मार्गदर्शनानुसार जर आपली देखरेख केली आणि सूक्ष्म सिंचनाचा अंतर्भाव आपल्या भाजी पिकासाठी, फळझाडांसाठी, फुलझाडांसाठी करून घेतला तर निश्चितच आपल्या नैसर्गिक स्त्रोत जे पाणी आहे, जल ही जीवनम असं म्हटलं जातं, तर खरोखर पाण्याचा योग्य आणि शाश्वत उपयोग आपल्याला त्याच्या मार्फत करता येईल.
1: नक्कीच नक्कीच. आता सर, याच्यामध्ये काही मर्यादा सुद्धा आहेत नाही का?
0: निश्चितच ह्याच्यामध्ये फार महत्वाच्या काही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेमध्ये बघावं लागेल की तुम्ही जेव्हा सूक्ष्म सिंचनाची कास धरता तर त्याची निगा राखणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या शेताला लागणारा वनवा असेल, प्राणी आहेत, प्राण्यांमुळे
1: नुकसान
0: आहे, ते नुकसान टाळलं गेलं पाहिजे. उंदरांचा त्रास असेल, जनावरांचा त्रास असेल, त्याच्यामुळे आपण जे टाकलेले ड्रिपर्स आहेत काही वेळेस ते खराब होतात, तुटतात, वाहन इकडून तिकडून जात असं शेतामध्ये, तर त्याच्यामुळे तो खराब होण्याचं प्रमाण वाढतं. तर ह्याची निगा राखली गेली पाहिजे. तुमच्या शेतामध्ये तुम्ही जेव्हा काम करता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ड्रिप कुठनं अंथरलेला आहे, त्या अंथरलेल्या जागांवरतून न जाता त्याचं योग्य निगा राखणे, पावसाळ्याच्या तोंडाला सगळं ड्रिप जमा करून ठेवणे, ते स्वच्छ करून ठेवणे, त्याच्यामधनं ते फ्लश आउट करून घेणे. सगळ्या ज्या ड्रिपच्या नळ्या क्षार साचलेले असतात ते एक पाणी दिल्यानंतर परत त्याचं सगळं फ्लश करून घेणे आणि स्वच्छ ठेवणे, तर हे चांगल्या पद्धतीने गुंडाळून गोळा करून ठेवल्या ते चांगल्या पद्धतीने ते आपण वापरू शकतो. त्याच्यातली सगळ्यात मोठी मर्यादा की आपण त्याचं जे नियोजन आहे, नियोजन आणि निगा राखणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीमधला आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर, आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी काही सूचना, म्हणजे ही पद्धत वापरताना काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण सुरुवातीला प्रशिक्षण घ्या. योग्य ठिकाणावरनं, विद्यापीठावरकडनं असेल, कृषी विज्ञान केंद्राकडनं असेल, ते योग्य प्रमाणात प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण घेतल्यानंतर सगळ्या ज्या सूक्ष्म सिंचनाच्या पद्धती जी काय आपण वापराल ती पद्धत कधी वापरायची, तिची पाणी देण्याची वेळ कधी आहे, तर ती महत्वाची वेळ एक तर सकाळी द्यावं किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावं, दुपारच्या वेळेस महत्वाचं ते देऊ नये. आणि काय होतं की फिल्टर जे आहेत, जे सँड फिल्टर असतील, जे काय सूक्ष्म सिंचन पद्धतीसाठी वापरतात, त्याची निगा राखणं, नियोजन करणं, स्वच्छता ठेवणं हे फार महत्वाचं आहे. शेतकरी मित्रांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे. आणि योग्य दाब, आपण जी काही मोटर वापरणार आहोत ती किती दूर आहे, काय आहे, त्याच्यापासून किती दाब आपल्याला मिळू शकतो, ह्याच्याकडे एक खरोखर लक्ष देण्याची गरज आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पिकाच्या पाण्याची गरज, प्रत्येक पिकाच्या पाण्याची गरज ही वेगळी असते, प्रत्येक भाजीपाल्याची वेगळी आहे, आणि जाती जातीनुसार सुद्धा वेगळी, काही हायब्रिड्स असतील त्याची वेगळी, स्थानिक वाहन आहेत त्याची वेगळी, त्या गरजेनुसार पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देणं हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. याच्याकडे शेतकरी मित्रांनी प्रकर्षाने लक्ष
1: द्यायला पाहिजे. बरोबर. आता सर, आपण सध्या बघतोय की हवामानामध्ये खूप बदल दिसून येत असतो, तर या बदलत्या हवामानामध्ये मग सूक्ष्म सिंचनाचं काय महत्व आहे?
0: हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की वातावरणामध्ये भरपूर बदल झालेले आपल्याला दिसतात. जे नैसर्गिक चक्र आहे ते नैसर्गिक चक्र थोडस बिघडलेलं बदललेलं दिसतं. तर अशा वेळेस जेव्हा जेव्हा आपल्याला पाण्याची गरज आहे तेव्हा पाणी उपलब्ध आहे का, उपलब्ध जर नसेल तर अशा वेळेस आपण काय करायचं की ह्या सूक्ष्म सिंचन

0: चा वापर करून आपल्याला जेवढं आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच पाणी आपण दिलं पाहिजे. आणि एक एक प्रत्येक जो थेंब आहे पाण्याचा तो शेतकरी मित्रांनी त्या पिकाच्या मुळाशी कसा जाईल आणि त्याच्यापासून माझं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष देणे पाहिजे. जास्त उत्पादन आणि कमी पाणी आणि प्रत्येक थेंब वापरण्याची हमी हे सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्याला निश्चितच देते, ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
1: बरोबर सर, अजून एक आता तुम्ही ही सांगितलीत पद्धत, दुसरी जी पद्धत आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: तर मी आता ठिबक सिंचन पद्धतीबद्दल आपण बोलत होतो, अजून एक महत्वाची पद्धत आहे तुषार सिंचन पद्धत. तुषार सिंचन म्हणजे कमी दाबाने पाणी पिकांना दिलं जातं आणि जसा पाऊस पडतो तशा पद्धतीने एक तुषारांच्या स्वरूपात फवाराच्या स्वरूपात हे पाणी पिकाद्वारे स्प्रिंकलरद्वारे शेतामध्ये आपण देतो, समान रीतीने शेतावरती वितरित करण्यात येतं, त्या पद्धतीला तुषार सिंचन पद्धत असे म्हणतात. आता कोकणातली जर भौगोलिक परिस्थिती वातावरण पाण्याची उपलब्धता बघितलं तर तुषार सिंचन पद्धत ही फार उपयोगी आहे. हलकी मध्यम स्वरूपाची जी जमीन आहे त्याच्यामुळे पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पण बदल केला आणि तुषार सिंचनाची जर कास धरली तर फार महत्व असं ठरतं. ह्याच्यामध्ये थेट म्हणजे पिकाच्या गरजेनुसार पिकांमध्ये एक छोटे छोटे स्प्रिंकलर लावून त्याच्यामध्ये आपण पाणी देतो आणि पारंपरिक भराव किंवा प्रवाही जी सरफेस इरिगेशन आहे त्या पद्धतीने ते पाणी दिल्यापेक्षा जर तुषार सिंचन पद्धतीने दिलं तर 100% पाणी वाया जात नाही आणि तुषार सिंचन पद्धतीमुळे 16-17%, 18% पर्यंत पाणी मर्यादित राहते आणि बरोबर पिकाला त्याची उपलब्धता होते आणि पाण्याची मोठी बचत 60-65% पर्यंत बचत होताना इथे दिसत असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की वेळेची पण बचत होते, मजुरांची बचत होते, पाण्याची बचत होते आणि पिकाला लागणारं सूक्ष्म वातावरण आहे ह्या तुषार सिंचन पद्धतीमुळे. ही सूक्ष्म तुषार सिंचन पद्धत ही त्याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे. तर ह्या पद्धतीनुसार जर आपण पाणी पिकांना दिलं तर ह्या पद्धतीमुळे खरोखरच मोठ्या प्रमाणात पिकाचं उत्पादन वाढताना दिसतं. कारण की पावसाळ्यामध्ये जसं वातावरण पिकाच्या आजूबाजूला असतं सूक्ष्म वातावरण, तसं वातावरण आपल्याला ह्या पद्धतीने मिळतं आणि उत्पादन चांगलं मिळतं.
1: नक्कीच. आता सर या तुषार सिंचन पद्धती त्याचे सुद्धा फायदे आहेत नाही का? प्रकार आहेत, फायदे आहेत.
0: तर ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे तुषार सिंचन पद्धतीमध्ये कमी दाबात तुषार सिंचनाद्वारे हे पाणी दिलं जातं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे फवारे तयार होतात.
1: बरोबर.
0: आता ह्याच्यामध्ये पाण्याचा अपव्यय कमी होतोय, समतलीकरणाची याच्यामध्ये गरज नाही, उतराच्या जमिनीवरती सुद्धा ह्याचा वापर केला जातो आणि पिकांच्या अवस्थेनुसार पाणी देणे शक्य असतं. तर ह्याच्यामध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मायक्रो स्प्रिंकलर एक प्रकार आहे, मायक्रो जेट एक प्रकार आहे आणि फॉगर एक प्रकार आहे. तीन पद्धतीने ह्या तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी दिलं जातं. मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे पाणी लहान थेंबाच्या स्वरूपात वर्तुळाकार फवारले जाते, मध्यम क्षेत्र कव्हर केलं जातं त्याच्यामध्ये. म्हणजे मुख्यतः फळबागा किंवा नर्सरीसाठी उपयुक्त असलेली हे मायक्रो स्प्रिंकलर पद्धत आहे आणि मातीतील आर्द्रतेमध्ये समांतर राखले जाते. आणि दुसरी जी पद्धत आहे मायक्रोजेट, ह्या मायक्रोजेट पद्धतीमध्ये पाण्याचा प्रवाह जेट स्वरूपात बाहेर पडतो कमी उंचीवरती आणि विशिष्ट दिशेनेच हा फवारा ह्या मायक्रोजेटमध्ये केला जातो. म्हणजे दोन ओळीतील अंतर म्हणजे दोन ओळीतलं जे अंतर आहे त्याच्यासाठी उपयुक्त असलेलं आहे आणि पाणी हे थेट झाडाच्या परिघाभोवती केंद्रित केलं जातं. आणि तिसरी जी पद्धत आहे ती फॉगर पद्धत आहे. फॉगर पद्धत म्हणजे अतिसूक्ष्म धुक्यासारखा जो फवारा पडतो, मिस्ट म्हणतो ज्याला, जेव्हा धुकं येतं आपल्याला ते जाणवतं फक्त अंगावरती, ते ओलसरपणा जाणवतं. तर ह्या फॉगर पद्धतीने सुद्धा नर्सरीमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये, पॉली हाऊसमध्ये पिकं आहेत ह्या पिकांसाठीचा वापर प्रामुख्याने शेतकरी मित्र करताना आपल्याला दिसतात आणि हे अतिशय उपयोगी कमी खर्चामध्ये तयार असलेल्या ह्या पद्धती आहेत आणि ह्या पद्धतीचा खरोखर वापर केला पाहिजे. आणि ह्या पद्धतीमध्ये उच्च दाब असेल, कमी दाब असेल किंवा टर्बुलंट फ्लो असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याचा फार त्वचा उपयोग आहे आणि हा खरोखर शेतकरी मित्रांनी हे जाणून घेतलं पाहिजे. तर ह्यामध्ये मी मग अशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पिकाला लागणाऱ्या पाण्याची जी गरज आहे ही वेगळी आहे. त्या पिकाची गरज ही आम्ही प्रयोगाद्वारे त्याचे निष्कर्ष काढून एक सर्व शेतकऱ्यांना शिफारसित केलेली आहे. तर शेतकरी मित्रांना ह्या वेळेस मी अशी नम्र विनंती करतो की शेतकरी मित्रांनी उन्हाळी हंगामामध्ये जे आपण पिकं सूक्ष्म सिंचन पद्धतीने त्याची लागवड कराल त्या अगोदर की त्या पिकाच्या कोणत्या कोणत्या वाढीच्या अवस्था आहेत, त्याची पाण्याची किती गरज आहे आणि शिफारसित खतांच्या काय मात्रा आहेत आणि त्या विद्राव्य खताद्वारे कशा दिल्या जाऊ शकतात त्याच्याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची फार गरज आहे. ह्याकडे जर आपण थोडंफार लक्ष दिलं तर आपला जो होणारा निविष्ठांवरचा खर्च आहे, मजुरांवरचा खर्च आहे, पाण्यावरचा जो खर्च आहे तो कमी होईल. पिकामध्ये येणारं तण आहे त्याची तणाची जी टक्केवारी येण्याची, ते प्रादुर्भाव तणांचा कमी होईल आणि त्यामुळे चांगलं भरघोस शाश्वत उत्पादन आपल्या पिकाचं मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची शेती ही सुलभ आणि शाश्वत होण्याच्या
1: दृष्टीने
0: एक महत्त्वाचं पाऊल पडू शकतो.
1: नक्कीच
0: शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर कराल, आच्छादनांचा

0: वापर आच्छा दारांच्या म्हणजे ब्लॅक पॉलिथिन मल्च असेल किंवा सिल्वर चंदेरी प्लास्टिक मल्च असेल ह्याचा वापर करून त्याच्याद्वारे जर आपण ठिबक सिंचनाचा जर उपयोग केला तर हे अधिक आणि जास्त प्रभावी असल्याचं निष्कर्षाद्वारे आमच्या निदर्शनास आलंय. तर ह्याचा सुद्धा एक तांत्रिक सल्ला मी ह्यावेळेस शेतकरी मंडळींना देऊ इच्छितो की जेव्हा जेव्हा आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर कराल मुख्यत्वे भाजीपाल्यासाठी किंवा कलिंगड असेल किंवा खरबूज असेल अशा पिकांसाठी तर ह्याच्यामध्ये आच्छादनाचा वापर आणि ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ह्याचं उत्पादन एक 60-70% आपल्याला अधिक मिळेल याच्याकडे पण लक्ष देण्याची गरज.
1: नक्कीच नक्कीच सर. एकंदरीतच तुम्ही जे आता सगळे जे मुद्दे सांगितलेत म्हणजे या सिंचन पद्धतीचे फायदे आहेत प्रकार आहेत तसंच प्रत्येक पिकाची गरज वेगळी आहे तर या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन पाण्याचं नियोजन जर केलं तर नक्कीच त्यांना अपेक्षित उत्पादन मिळेल आणि त्यांना उत्पन्नाचे चांगले स्रोत सुद्धा यातून निर्माण होऊ शकतात. सर आज आपण इथे आलात आणि या सूक्ष्म सिंचन पद्धतीविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन याविषयी अमोल दहीफळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होतात. मंडळी कार्यक्रमात यानंतर संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकूया. संगीतकार आणि गायिका किशोरी आमोणकर.

संत एकनाथ महाराजांचा अभंग होता, संगीतकार आणि गायिका विदुषी किशोरी आमोणकर। श्रोत्यो, या अभंगाबरोबरच आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे। उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणीमध्ये कोहळा लागवड या विषयाची माहिती ऐकता येईल, आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिबार या कार्यक्रमात पावसाळ्यातील पशुधनाचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुरेश जगदाळे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल। तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये। या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव। पुढील भेटीपर्यंत नमस्कार।

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
4: हाय, मी शर्वरी.
5: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
5: आम्ही चर्चा करतो.
6: आम्ही गप्पाही मारतो.
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
5: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण

0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
0: आपुलकी आग्रहात.

आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले। देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती। संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत। मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुबियांतो यांच्यासोबत ते होते। या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत। यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली। बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे। कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे। मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे। शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं। या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं। विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला। डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं। आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे। त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले। मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत। पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर

वर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला

पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत DRDOचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार 5:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र

0: întâmplă. Namaskar.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांनी सादर केलेलं भारूड.

अडकलेल्या आणि माया मोहाने ग्रासलेल्या मनाचे वर्णन केले आहे. या रचनेत सासू आणि सून यांच्या संवादातून मानवी मनातील प्रपंच आणि परमार्थ यातील प्रश्न मांडले आहेत. म्हणून संत तुकोबराया सांग

ते अगं सुनबाई, माझं ऐक, दूध आणि दही वाया घालू नको बर का, आणि मला माहितीये तुझं गिराईक कोणचं आहे, म्हणून माझ्या पुढे जायचं नाही, कारण मी आता पंढरपूरला चालले.

पंढरपूरला निघालेली सासूबाई गावच्या वेशीपर्यंत जाते आणि पुन्हा माघारी येते. का बर? संत तुकोबाऱ्या सांगतात याचा अर्थ वैराग्याच्या मार्गावरती थोडीशी पुढे जाते.

आम्हाला संसारामध्ये असाच मोह पाठीमागे खेचून आणत असतो आणि ती पुन्हा वेशी पासून माघारी येते. मानवी आयुष्यात हेच घडते. परमार्थ करायचा किंवा देवाकडे जायचे असे मनापासून वाटत असत, परंतु संसाराची आसक्ती आणि बाह्य जबाबदाऱ्यांचा मोह सहसा आपल्याला सुटत नाही मंडळी. आणि म्हणून तर तुकोबराया सांगतात, ऐक गोष्टी सादर बाळे आणि जतन करी फुटके पाळे. आपल्या सुनेशी अतिशय जिव्हाळ्याने आणि मायेने ही सासू बोलते बर का. तुटकी भांडी आणि घरातील जुनी भांडी अतिशय जपून वापर. बघा आता एवढा मोठा संसार त्या सुनेच्या हातामध्ये देऊन पंढरपूरला जायचं चिंतन करायचं देवाचं, परंतु बघा किती मोह मोठा असतो. ती सुनबाईच्या हातामध्ये काय

माझ्या हाताचा कलवडू मज वाचुनी नको फोडो. मंडळी, प्रथमतः कलवडू म्हणजे काय हे समजावून घ्या. शेणाच्या गोऱ्या असतात आणि त्या गोऱ्यांचा एकत्र केलेला ढीक सारवून ठेवलेला असतो. पण सासूबाई सांगते, हे बघ सुनबाई, तो ढीक सुद्धा फोडायचा नाही, तुझं तू काय पण करायचं, पण माझ्या कलवडूला हात लावायचा नाही. असंच असतं. वय किती झाले तरी संसारातील माझे पण ममत्व कमी होत नाही. वारी किंवा तीर्थयात्रा म्हणजे ईश्वर चिंतन, पण त्या मार्गावर जाताना माझा हात कलवडू किंवा माझे मन गुंतले तेथे या भावना आडव्या येतात. जोपर्यंत मनातून सर्व आशा आणि विकार संपत नाही तोपर्यंत तीर्थयात्रेचे पुण्यफळ काय मिळणार मंडळी. म्हणून वळ

आहे, कारण मन गुंतवा ते ईश्वर चिंतनामध्ये, मन गुंतवा नाम चिंतनामध्ये, ते विषय चिंतनाकडे जाऊ देऊ नका। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन जर प्रसन्न असेल तर सर्व प्रसन्न आपल्याला दिसेल। म्हणून पुन्हा

इच्छुक आला, साधू संत आला तर त्याला सांग आमच्या सासूबाई पंढरपूरला गेल्या आहेत, त्याला भिक्षा देऊ नको. बक्षी मपित आहारू नको फारसी वरो सारू. आणि अजून एक ऐकून बाई, तू अगदी थोडेच खात जा, जास्त खाऊन तब्येत वाढवायची नाही. बघा आता ही सासू, सुन म्हणे बहुत निके तुम्ही यात्रेसी जावी सुखे. सासूबाई सहित जोडा सर्व मागील आशा सोडा. अशी सासू आणि अशी सून, सासू जैशी सून आणि उमऱ्याचा गुण. मग ती सुनबाई सांगते की मागचं सगळं सोडून द्या, प्रपंचाची माया सोडण्यास आणि पंढरपूरला प्रवासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला ती देते. म्हणते तुम्ही स्वहित म्हणजेच परमार्थ जोडा,

बाई सांगते आता काही उपयोग नाही, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर म्हणून तुकोबाराया शेवटी सांगतात तुका म्हणे ऐसे जन गोवियेले माये वरुण। संत तुकाराम महाराजांच्या या रचनेत आपल्याला बाह्य तीर्थाटनापेक्षा आंतरिक वैराग्य आणि मोहाचा त्याग किती आवश्यक आहे हे शिकवतो। प्रपंचात राहून परमार्थ करायचा असेल तर संसारातील शुल्लक गोष्टीचा अट्टहास आणि सततची काळजी सोडणे गरजेचे आहे। म्हणून एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे। पंढरीशी जाणे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटी।

0: हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत.

0: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक. यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया मेघना धायगुडे यांनी गायलेलं विनायक गद्रे यांचं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगूळकर यांचं गीत. संगीतकार आणि गायक गजाननराव वाटवे.

भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत बापट यांचं देशभक्तीपर समूह गीत.

भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, सुरुवातीला समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतरचे कार्यक्रम म्हणजे स्पॉटलाईट, चर्चा का विषय है, हे कार्यक्रमही दिल्ली केंद्रावरूनच सहक्षेपित केले जातील. रात्री 10 वाजता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म, यात पंडित निखिल घोष यांचं तबला वादन ऐकता येईल आणि 10:30 वाजता राजा काळे यांचं शास्त्रीय गायन होईल.

आधा है, रात आधी है, कहीं तेरी मेरी बात भी आधी नहीं।

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.